0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमस्कार, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड नंबर 23. प्रथमं प्रार्थना. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकता रेणुधुनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 9 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. यश मिळवण्यासाठी शिडीची नाही तर जिद्दीची गरज असते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. उत्तर कोरिया देशाने नवीन कायदा मंजूर करून औपचारिकपणे स्वतःला आण्विक राज्य घोषित केले. उत्तर कोरियाने 5वी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली. दिवस होता आजचाच. एलिझाबेथ दुसरी युनायटेड किंगडमवर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली. भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या 21 PSLV प्रक्षेपण केले, तेही आजच. ठीक 9:09 व 9 सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्घाटन झाले. दिवस होता आजचा. साल होतो 2009. व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मान्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला. 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला. दिवस होता आजचाच. मुकबधीर जलतरणपटू तारानाथ शेनॉय याने 3रा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला. तोही दिवस होता आजचाच. वॉशिंग्टन DC हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले, तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. श्रीधर फडके मराठी संगीतकार आणि गायक, सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांचे पुत्र, वसुंधरा पंडित पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त यांचा जन्माचाच. विक्रम बात्रा, कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. अबिद अली भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजचाच आहे. ब्रह्मारीश हुसेन शाह भारतीय तत्वज्ञानी आणि कवी यांचाही जन्म आजचाच. भारतेंदू हरिश्चंद्र आधुनिक हिंदी साहित्याचे जनक यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत्रा बनून दोन्ही 90.4

विणतोंडी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषा तुमच्यासोबत. आज राशी भविष्य सांगते. सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्हाला सर्वत्र खूप प्रशंसा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून महत्त्वाची कामे प्रलंबित असतील तर ती आजच पूर्ण करा. वृषभ रास. आज तुम्ही सर्वांशी विनम्रपणे बोलले पाहिजे. राजकारणात संपर्काचे क्षेत्र व्यापक असेल. इतरांच्या विचारांनी आणि शब्दांनी प्रभावित होऊ नका. मिथुन रास. आज आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक उद्दिष्ट साध्य होईल. तुमचा व्यवसाय वेगाने वाढेल आणि तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न कराल. कर्क रास. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. पैशाच्या बाबतीत तुम्ही समृद्ध असाल. जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते चांगले होईल. सिंह रास. आज तुम्ही सर्वांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न कराल. नव्या आव्हानांचा धैर्याने सामना करा. मार्ग सोपा होईल. कन्या रास. आज तुम्ही सर्वांशी विनम्रपणे बोलले पाहिजेत. राजकारणात संपर्काचे क्षेत्र व्यापक असेल. काही नव्या संधी मिळू शकतात. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुतोणी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुमची नवीन उद्दिष्टे निश्चित करा आणि आजचे तुमचे प्रयत्न सुरू करा. तुम्ही काही व्यावसायिक बाबी हुशारीने हाताळू शकता. वृश्चिक रास. आज तुमच्या कुटुंबात परस्पर सामंजस्य वाढेल. तुमच्या व्यावसायिक जीवनाच्या प्रत्येक बाबतीत स्पष्ट राहा. धनुरास. आज तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त वाटेल. तुमचा समजूतदारपणा आणि सौजन्याने प्रत्येक जण खूप प्रभावित होईल. मकर रास. महिलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. सर्व प्रार्थनांचा परिणाम सुखद परिणाम आणेल. तुम्हाला स्वतःला ऊर्जावान वाटेल. कुंभ रास. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कुटुंबातील एखाद्या तरुणाच्या यशाचा तुम्हाला अभिमान वाटेल. आणि शेवटची मीन रास. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. सर्वात कठीण कामेही तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र बनवतो 90.4 FM KLE गणसू.

0: भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. वसंत नीलकंठ गुप्ते, समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक यांच्याच पुण्यतिथी. पुरुषोत्तम दारवेकर, नाटककार व लेखक यांची पुण्यतिथी आजच. सत्य भामाबाई पंढरपूरकर, लावणी सम्राज्ञी यांची पुण्यतिथी आजच आहे. बिपिन गुप्ता, भारतीय अभिनेते आणि निर्माते यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. शिरीष कुमार मेहता, भारत छोडो आंदोलनात तिरंगा हातात घेऊन त्यांनी वीरमरण पत्करले. नंदुरबार मधील तरुण स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र मिळून दोन्ही 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.
1: ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಬೆಳಗಿನ ಶುಭೋದಯಗಳು. ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಸಮುದಾಯ ಬಾನುಲಿ ಕೇಂದ್ರ, ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ಪ್ರೀತಿಯ ಸ್ವಾಗತ ನಮ್ಮ ಇಂದಿನ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ. ಇಂದು ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ವಿವರ ಹೀಗಿದೆ. ಮುಂಜಾನೆ 8:00 to 8:15 ವಾರ್ತೆಗಳು ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ, 8:15 to 8:30 ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 8:30 to 9:00 ಕೆಎಲ್ಇ ಔಷಧೀಯ ಜ್ಞಾನ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 9:00 to 9:30 ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, 9:30 to 10:00 ಕೆಎಲ್ಇ ಕೃಷಿ ಮಿತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 10:00 to 12:00 ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವು ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ನೇರ ಪ್ರಸಾರ, 12:00 to 12:30 ಕನ್ನಡ ಜನಪದ

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 14 च्या पुष्पौषधीची किंवा बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. क्रमांक 14 च्या औषधीचं पुष्पौषधीचं नाव आहे हेदर. या औषधीचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर ते असं करता येईल, या व्यक्तींच्या बोलण्यात नेहमी येतं मी, माझं आणि मला. सतत स्वतःबाबत बडबड, स्वतःच्या क्षुल्लक तक्रारी, समस्या, दिनचर्या, आवड निवड याबाबत सतत बोलत राहतात. पहा, काही लोक असेही आढळतात की ज्यांच्या बोलण्यात नेहमी मी, माझं, मला इत्यादी आत्मवाचक शब्दच अधिक असतात. ते नेहमी स्वतःविषयीच बोलत असतात. आपल्या तक्रारी, आपल्या समस्या, स्वतःच्या अगदी क्षुल्लक गोष्टींबाबत सतत ते इतरांना ऐकवित राहतात. जणू त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींबाबत चर्चा करणं एवढंच अत्याधिक महत्वाचं असतं. अशा व्यक्ती हेदर टाईपच्या असतात. त्या व्यक्ती सतत बोलतच असतात आणि बोलण्याची दिशा नेहमी मीकडे वळवतात. आत्मकेंद्रित अशा हेदर टाईपच्या व्यक्तींबद्दलची ही प्रतिक्रिया पहा. कोणतीही गोष्ट करायची असो, बोलण्याचा विषय कोणताही असो, त्याचा केंद्रबिंदू आपणच असलं पाहिजे असा तिचा आग्रह असतो. आजीची नातवंड पैज मारतात की विषय कोणताही असो 5 मिनिटाच्या आत ती आपल्याकडे वळवून घेते. स्वतःच्या आयुष्यातील अगदी क्षुल्लक गोष्टीही त्या सारख्या सांगत बसतात. हे सर्व सांगत बसायला त्यांना कुणीही चालतं. अशा व्यक्तींना तुम्ही भेटलात की लगेच त्यांचं हे बोलणं सुरू होतं आणि ते ऐकून घ्यावंच. या त्यांच्या आत्मकेंद्रित बोलण्यामुळं समोरचा माणूस कंटाळतो. पण हे लक्षात आलं तरी हेदर टाईपच्या व्यक्ती बोलतच राहतील. मी असं केलं, मला हे आवडतं, मला हे मुळीच पसंत नाही, माझ्या लहानपणी ही अशी परिस्थिती होती, आम्हाला हा असा त्रास सहन करावा लागला होता. समोरच्या माणसाला त्यात काही इंटरेस्ट नसतो.

होतो आणि काही औचित्य वाटावं असं त्या अशा त्या गोष्टीच नसतात. समोरच्या माणसाला त्यात काही इंटरेस्ट असो वा नसो, आणि खरं सांगायचं तर त्यात इंटरेस्ट वाटावा किंवा औचित्य वाटावं अशा त्या गोष्टीच नसतात. त्यामुळे ही अव्याहत बडबड ऐकून घ्यायची, हू हू म्हणत राहायचं, यानं तो अक्षरशः दमून जातो. स्वतःविषयी बोलावं ही इच्छा प्रत्येकालाच असते, पण हेदर टाईपची व्यक्ती पराकोटीला जाऊन पोचलेली असते. जणू ते त्यांचं व्यसनच असतं, आणि आपल्याला स्वतःविषयी बोलायला आवडतं पण तसं ते दुसऱ्यालाही आवडत असेल, साधा विचार त्या व्यक्ती करत नाहीत. अनेक वेळा अशा व्यक्तींना लोक टाळतात हेही या व्यक्तींना समजत असतं, पण स्वतःविषयी दुसऱ्याला ऐकवित राहण्याचं त्यांचं व्यसन इतकं जात असतं की तुम्ही त्यांना भेटलात आणि लगेच जातो म्हणालात तरी त्या तुम्हाला जाऊ देणार नाहीत. जरूर पडली तर चहा पोहेही देतील, पण बसवूनच घेतील. त्यांच्या तावडीत एकदा सापडलं की सुटका होणं मोठं कर्म कठीण, कारण मी पुराण ऐकवत राहण्यासाठी त्यांना सतत कोणीतरी लागतं. एकटं राहायला त्यांना अजिबात आवडत नाही. लोकांच्या समस्यांबद्दल, त्यांच्या आवडीनिवडींबद्दल मात्र अशा व्यक्ती अजिबात इंटरेस्ट दाखवणार नाहीत, आणि खरोखर महत्वाचं असलं तरी दुसऱ्याचं बोलणं कधीच ऐकून घेणार नाही. यापूर्वी वर्णन केलेलं अग्रिमनी हे औषध आठवतं का पहा? अग्रिमनी टाईपच्या व्यक्ती हेदर टाईप व्यक्तीच्या अगदी विरुद्ध. अग्रिमनी टाईपच्या व्यक्ती आपलं दुःख, आपल्या समस्या कधीच इतरांना सांगत नाहीत किंवा दिसू देत नाहीत. आपण पूर्वी अभ्यासलं आहे की सेंचुरी टाईपच्या व्यक्तींना दुसऱ्याला विरोध करता येत नाही, आणि म्हणूनच हेदर टाईपच्या व्यक्तींचेच त्या भक्ष्य बनतात. त्यांचं मी पुराण ऐकून घेतात अगदी थकून जाईपर्यंत. काही व्यक्ती स्वभावतच हेदर टाईपच्या असतात, पण कधी ना कधी आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येक जण अशा मनस्थितीतून जातो. कधी कधी आपण इतके निराश उदास झालेलो असतो की आपल्याबद्दल, आपल्या समस्यांबद्दल मित्रांना, घरातील माणसांना सांगत राहावं असं वाटतं. मनावरचं ओझ त्यामुळं हलकं झाल्यासारखं वाटतं. मनात कोंडलेली वाफ निघून जाते. मनावरचं दडपण कमी होतं. माहीत असतं आपण समोरच्या माणसाला थोडंसं बोर करतोय, पण मनावरचा ताण इतका असह्य झालेला असतो की वाटतं होऊ दे बोर, माझं मन तरी हलकं होईल. असं नेहमीच होत असेल ना तर हेदर हे औषध अवश्य घ्या. आता हेदर या औषधाची आवश्यकताच नसलेल्या व्यक्ती कशा असतात ते पहा. अशा व्यक्ती अत्यंत समजूतदार असतात. दुसऱ्यांच्या भावनांना समजून घेणाऱ्या, त्यांना स्वतः इतकेच महत्व देणाऱ्या असतात. अशा व्यक्ती दुसऱ्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतील, त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यात मदत करतील, प्रसंगी स्वतःच्या समस्या दूर सारून सुद्धा. अशा स्वभावामुळे त्यांच्या स्वतःच्या समस्या सोडवणं त्यांना सोपं जातं. अशा व्यक्तींची मित्रमंडळी भरपूर असतात, कारण लोक त्यांना टाळत नाहीत. अशोक, वय 30 वर्ष, नोकरी सुटल्यामुळं नर्वस ब्रेकडाऊन झालेला. औषधोपचार करूनही त्याला बरं वाटलं नाही आणि शेवटी परिस्थिती थोडीशी गंभीरच झाली. दुसरी नोकरी करण्यासारखी त्याची मनस्थितीच राहिली नाही. सतत तो घरातच असे. सतत घरातील आई, बहीण, भाऊ, वडील यांच्याजवळ तो अव्याहतपणे स्वतःबद्दलच बडबडत राही. स्वतःची नोकरी, आपण तेव्हा कसे टिपटॉप राहत होतो, आपली तेव्हाची दिनचर्या, या सगळ्यांविषयी आणि आपल्या बारीक सारीक तक्रारींविषयी तो सतत बोलत राही. संडासला साफ झालं नाही, आज निरुत्साही वाटतंय, काल झोपच लागली नाही, कालच्या पेक्षा आज जेवणच जरा कमी गेलं, आज ना डोकंच दुखतंय, साध्या क्षुल्लक तक्रारी. पण त्यांचं तो सारखं वर्णन करत राही. घरातील माणसं ऐकून घेत, पण मित्रमंडळी मात्र त्याला टाळू लागली. त्यामुळे तो आणखीनच उदास झाला, अत्यंत निराश झाला. झोप लागेना, इतर तक्रारी तर होत्याच. त्याला हेदर आणि निराशावादी दृष्टिकोन, उदाहरणार्थ मला बरंच वाटणार नाही, मला दुसरी नोकरी मिळणं अशक्यच आहे, इत्यादी लक्षणांवरून यापूर्वी वर्णन केलेलं गॉर्स हे औषध दिलं. 6 महिन्यांच्या औषधोपचारानंतर प्रकृतीत सुधारणा तर झालीच, पण त्यानंतर 1-2 महिन्यातच तो नवीन नोकरीवर रुजूही झाला. अजूनही मित्रांच्या घोळक्यात तो जेव्हा दिसतो तेव्हा एका जीवनाला नवी दिशा दिल्याचं समाधान मला मिळतं. आणखी एक उदाहरण घेऊ. सुशीलाबाईंना पेप्टिक अल्सरचा त्रास होता. स्वभाव अत्यंत बडबडा. आल्या गेलेल्याला जवळ बसवून घेऊन चहा पाणी देऊन त्या बोलत राहायच्या. नेहमी कुणीतरी त्यांना बोलण्यासाठी हवं असायचं. एकटेपणा अगदी नकोसा होई, उदास वाटत राही.

0: ते कुणीतरी ओझ दिलाय, त्यानं मन भरून गेलंय, ते मोकळं केलंच पाहिजे. पण लोक मात्र त्यांना टाळत, थोडीशी चेष्टाही करत. आपल्याला लोक टाळतात हे समजून सुद्धा सुशीलाबाईंचा बोलताना स्वतःवर ताबा राहत नसे. अन एकट्याच असल्यात की छातीत जळजळणं, गॅस होणं, पोट दुखणं या तक्रारी फारच वाढत असत. त्यांना हेदर हे औषध दिलं आणि स्वभावात सुधारणा झाली. एवढंच नव्हे तर पेप्टिक अल्सरचा त्रासही कमी झाला. नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 15 हॉली या नावाच्या पुष्पौषधीची किंवा बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. एका शब्दात या औषधीविषयी सांगायचं झालं तर मत्सर, हॉलीची गरज असणाऱ्या व्यक्ती मत्सर, दुराग्रह, हेवेदावे, संशय, प्रेम यानं भरून गेलेल्या असतात. वात्सल्याचा पूर्ण अभाव. मला वाटतं हॉली हे औषध इतर औषधांपेक्षा अधिक महत्वाचं मानावं लागेल, कारण षडरिपूंचा राजा जो मत्सर, त्याच्या बरोबर यशस्वी सामना करण्यासाठी हॉली हे औषध काम करतं. प्रेम, वात्सल्य या भावना माणसाच्या जगण्याचा पाया आहेत आणि मत्सर ही भावना याच्या अगदी विरुद्ध मनक्षोभाची पायाभूत भावना होय. प्रेम ही जगातील अत्युच्च शक्ती होय. भीती, हेवा, मत्सर, निराशा, क्रोध या सर्व नकारार्थी भावना दूर करण्याची, मनशक्ती देण्याची शक्ती प्रेम वात्सल्य ह्या एकाच भावनेत आहे. आणि ही भावना जर मनात नसेल तर मत्सराचा अंधकार भरून राहिल्याशिवाय राहणार नाही. मत्सरामुळे हेवेदावे वाढतात, संशय बळावतो, असुरक्षितपणा वाटतो, गैरसमजुती, दुराग्रहीपणा, राग इत्यादी भावना मनाचा ताबा घेतात, कारण प्रेमाची बांधिलकीच संपलेली असते. डॉक्टर बॅच म्हणतात प्रेम ह्या भावनेच्या विरुद्ध जे जे काही आहे त्या प्रत्येक भावनेपासून बचाव करण्याची शक्ती हॉली या औषधात आहे. आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या रुग्णाला दिलेल्या कोणत्याच औषधाचा उपयोग होत नाही असं आढळून येतं, किंवा लक्षणं निरनिराळ्या प्रकारची असतात, किंवा लक्षणं इतकी निरनिराळ्या प्रकारची असतात की कोणतं औषध द्यावं हेच समजत नाही, औषधाची योजना करणंच अवघड होऊन बसतं, अशा वेळी हॉली हे औषध दिल्यास लक्षणं सुस्पष्ट होतात आणि इतर औषधांचा उपयोग होण्यास मदत होते. भाऊ बनकीमुळे होणारी भांडणं, बायकोवर अथवा नवऱ्यावर उगीचच कारण नसताना संशय मनात धरून हेरगिरी करणं, जातीयतावाद, प्रेमाचा त्रिकोण आणि त्यातून उत्पन्न होणारी भांडणं, शेजारणीच्या घरी अमुक आहे आणि ते माझ्याकडे नाही हे घरगुती भांडणाचं नेहमीचं कारण, आई वडील दुसऱ्या भावंडाचे लाड माझ्यापेक्षा जास्त करतात यावरून भावंडात होणारे वितंडवाद, सासवासुनांची भांडणं इत्यादींमुळे ज्या मानसिक किंवा शारीरिक तक्रारी नकळत उद्भवतात त्यासाठी हॉली हेच उत्तम औषध. हॉली या औषधाची जरूर नसलेले लोक कसे असतात ते पहा. जीवन जगण्याची कला त्यांनी साधलेली असते. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान अशी त्यांची वृत्ती असते. हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असतं. प्रत्येक कृतीतून, बोलण्या चालण्यातून ते व्यक्त होत राहतं. जे त्यांच्याजवळ आहे त्याचा ते पूर्ण उपभोग घेतील. माझ्यापेक्षा त्याच्याकडे अमुक आहे म्हणून मत्सर वाटून कारण नसताना दुःखी होणार नाही. विषमता हा जीवनाचाच एक भाग आहे आणि खरोखर त्यामुळे जीवन सुंदर आणि वैचित्र्यपूर्ण बनलं आहे असं ते मानतील आणि म्हणूनच ते मत्सरानं आपलं मन गढूळ करून घेणार नाहीत. जीवनातील असुरक्षितता, दुःख या बाबतीत खरोखरच ते सहनशीलता, समजूतदारपणा दाखवितात आणि म्हणूनच सुखी असतात. आपल्या दुःखाची तुलना इतरांच्या सुखाशी करून मत्सरी होण्यापेक्षा ते आपल्या सुखाची तुलना दुसऱ्यांच्या दुःखाशी करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. आता काही रुग्णांची उदाहरणं पाहू. छोट्या राहुलला वय वर्ष 4. 4 छोट्या राहुलला 1 धाकटी बहीण होती. आई नोकरी करत असल्यामुळे तिला घरात वेळ कमीच मिळत असे आणि जो मिळत होता त्यातील जास्तीत जास्त वेळ साहजिकच छोट्या बाळासाठी दिला जाई. याचा राहुलच्या मनावर थोडासा विपरीतच परिणाम झाला होता म्हणाना। त्याला आपल्या या छोट्या बहिणीबद्दल मत्सर वाटू लागला। काही वेळा संधी मिळाली की तो तिला चिमटे काढून रडवू लागला। आईला तर तो नेहमीच म्हणत राही, तू फक्त बाळाची आई आहेस माझी नाही, तू फक्त बाळाची आई आहेस माझी नाहीस। एकदा दोघांना जेवण भरवीत असताना तिला भरवू नकोस म्हणून ओरडत त्यानं छोट्या बहिणीला कॉट वरून ढकलून दिलं। आता मात्र खरोखर काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। काय करावं हे समजेना आणि फक्त या दोघांनाच एकत्र ठेवून कुठे जाणंही अवघड झालं। पण राहुलला हॉली आणि यापूर्वी वर्णन केलेलं चिकोरी हे औषध दिलं, कारण तो आईच्या बाबतीत फार पझेसिव्ह झाला होता। 2-3 आठवड्यातच त्याच्या वागण्यात फरक पडला। आता तर राहुल गाणी म्हणून छोट्या बाळाला रिझवीत असतो। कधी कधी त्याच्या गाण्यांनी आणि बाळाला गुंजारण्यामुळं बाळाची झोपमोड तर होणार नाही ना याची काळजी आईला करावी लागते। मुकुंदराव, वय 40 वर्ष, चांगली नोकरी होती, घरात खूप श्रीमंती नसली तरी टीव्ही फ्रीज इत्यादी वस्तू होत्या, खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं। काळजी करावं असं खरोखरच काही नव्हतं, पण एक प्रमोशन हुकलं, त्यांना न मिळता त्या ऑफिसमधील दुसऱ्या माणसाला मिळालं, झालं। मुकुंदराव रागानं हिरवे पिवळे झाले ही बातमी कळल्यावर, आणि पचनाच्या तक्रारी सुरू झाल्या। छातीत जळजळ, पोटात दुखणं इत्यादी तर सुरू झालंच, पण ब्लड प्रेशरही अचानक वाढलं। मुकुंदरावांना हॉली आणि इम्पेशन्स या दोन औषधांची गरज होती, त्यामुळं राग आणि मत्सर या दोन्ही भावनांवर ताबा आला आणि मग मुळावरच घाव पडल्यामुळं सर्व शारीरिक लक्षणांच्या फांद्याही आपोआप गळून पडल्या। सविता आणि सुधा दोन सख्ख्या बहिणी, दोघीही तशा दिसायला बऱ्यापैकी, बीए पर्यंत शिकल्या, लग्न झाली, पण सुधाच्या नवऱ्यानं नोकरी सोडून देऊन व्यवसाय करण्यास सुरुवात केली। त्यांची आर्थिक परिस्थिती पालटली, अर्थातच सविताला जिच्याविषयी थोडा मत्सर वाटू लागला। इतके दिवस सुखी समाधानी असलेल्या कुटुंबाची घडीच विस्कटल्यासारखं झालं। आमचं मेलं नशीबच फुटकं, आम्ही आयुष्यभर असेच कुजत राहणार, अंगावर मेले 4 दागिने नाही धड। यामुळं आर्थिक स्थिती तर बदलली नाहीच, ती बदलणारही नव्हती, पण नवरा बायकोत भांडणं मात्र सुरू झाली। सविताला धड झोप लागेना, प्रकृती वारंवार बिघडू लागली, वजनही कमी झालं, भूक लागेना, डोकेदुखी सुरू झाली, आणि यामुळं औषधोपचारांवरचा खर्च मात्र वाढला। पण तिचा नवरा समजूतदार होता। या सर्वांपाठीमागचं कारण एक दिवस त्याच्या लक्षात आलं। सविताला त्यानं समजावलं, पण फारसा उपयोग झाला नाही। हॉली दिल्यानंतर मात्र तिला मनशांती मिळाली आणि पटलं की सुख हे आपल्या मान्यावर आहे। मनुष्यानं दुःखीच राहायचं ठरवलं तर अशा अनंत गोष्टी आहेत त्या आपल्याजवळ अमुक एका माणसापेक्षा कमी आहेत। माणसानं दुःखीच राहायचं ठरवलं तर अशा अनंत गोष्टी आहेत की त्या आपल्याजवळ अमुक एका माणसापेक्षा कमी आहेत, म्हणून तो आयुष्यभर दुःखी राहील। पण सुखी राहायचं ठरवलं तर नक्कीच आपल्याजवळच्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता बाळगून समाधानानं जगू शकेल हे समजलं उमजलं, आणि तिच्या तक्रारी महिन्याभरातच कमी झाल्या। आता सविता घरातच एक ब्युटी पार्लर चालवते। स्वतःचं व्यक्तिमत्व तर तिनं सुधारलं आहेच, पण थोडी हाऊसमौज करण्यासाठी पैशांची मदत होऊ लागली। आणि मुख्य म्हणजे दिवसभर आवडत्या कामात मग्न राहिल्यामुळं नको ते विचार मनात यायचे बंद झाले।
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत। ही होती KLB 90.4 FM ची प्रस्तुती। नमस्कार।

केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 पीसीएमबी पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी केसीईटी मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्पादन विद्यापीठ बागलकोट आयसीएआर नियमानुसार प्रवेश मर्यादित मॅनेजमेंट कोटा अनुभवी प्राध्यापक वर्ग आधुनिक पायाभूत सुविधा सुसज्ज प्रयोगशाळा संशोधन

9072120 आणि 9071000074. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना, सक्सेस स्ट्रॅटेजी. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर

उपचार उपलब्ध आहेत. ॲलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे काय. म्हणजेच याला आपण लक्ष विचलित होणं आणि अतिचंचलता असं म्हणू शकतो. तर या विषयावरती आपण आज जाणून घेणार आहोत आणि याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत. केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला कन्सल्टंट आहेत. त्याचसोबत केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.
0: आज आपण अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर बद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच शॉर्टकटमध्ये आपण याला ADHD असं म्हणू शकतो. तर ते म्हणजे नेमकं काय
1: ADHD? तुम्ही सांगितल्याप्रकारे हा एक अगदी सामान्य कॉमनली असणारा लहान मुलामध्ये सापडणारा एक प्रकारचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये मुलांची मनोएकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता वयोमानाप्रमाणे कमी असते. त्याच्याबरोबरच हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलता, किंवा ज्याला आपण म्हणतो की भरपूर चुळबुळ करणे किंवा एक जागी स्वस्थ न बसणे, अस्वस्थ वाटणे किंवा सारखी हालचाल कंटिन्युअस आपण करत राहणे, अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ॲक्टिव्हिटी. ह्याच्याबरोबरच ह्याचा तिसरा एक पैलू आहे, त्याला आम्ही इम्पल्सिव्हिटी म्हणतो. इम्पल्सिव्हिटी म्हणजे काय की एकदम आवेगानं रिॲक्ट करणं, म्हणजे दोनदा न विचार करणं. कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली तर एकदम उद्वेग, भावनांचा असू दे किंवा आपल्या वागणुकीचा, राग मारणं, टाकणं, उडी मारणं किंवा एकदम डेंजरस कामं करणं, जसं की रस्त्यावर एकदम न बघता पळणं किंवा एखाद्या गोष्टीला हट्ट धरला की कंटिन्युअस आपण अजिबात न सोडणं. त्याचप्रकारे किशोरवयीन मुलांच्या मध्ये इम्पल्सिव्हिटी म्हणजे एकदम रिस्की बिहेवियर्समध्ये इन्वॉल्व्ह होणं, जसं की ॲडिक्शन्स किंवा चॅलेंजेस, दुसऱ्यांच्याकडून चॅलेंजेस घेऊन हे तुला जमतं का, हे नाही जमत, रॅश ड्रायव्हिंग, अशा प्रकारचे इम्पल्सिव्ह किंवा आवेगतापूर्ण असलेली आपली बिहेवियर. तर हे तीन पैलू, अटेन्शन, हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी, ह्या तिन्हीमुळे आपण त्याला ADHD म्हणतो. ही ADHD हा एक प्रकार आपल्या लहान मुलांच्यामध्ये अतिशय कॉमन, म्हणजे 3 ते 5 मुलं, 100 मुलं घेतली आपण तर 3 ते 5% मुलांना ह्या प्रकारचा ह्या प्रकारची समस्या असू शकते. आपण एक वर्ग घेतला सामान्यतः 50 मुलांचा, तर त्यात मिनिमम 2 ते 3 मुलं आपल्याला अशी दिसून येतील ज्यांना ADHD किंवा हायपर ॲक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असू शकतो.
0: मग ही जे अशी जी लक्षणं दिसतात किंवा म्हणजे हे जे आहे आता ADHD, त्याची काय कारणं असू शकतात? म्हणजे जेनेटिक असतं की हा ठीक आहे असंच होतं, किंवा कालांतरानं बदल होतो, काय नेमकं?
1: अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. ADHD हा एक प्रकार आहे तो अतिशय अनुवांशिकरित्या बघितला जातो, आणि जर एका व्यक्तीला घरातील ADHD असेल तर 80% चान्स असतो की त्याच्या आजूबाजूच्या, म्हणजे अगदी भाऊ बहीण, आई वडील किंवा काका मामा अशी जवळची संबंधामध्ये आणखी एकट्या कुणाला तरी 80% नक्कीच हा प्रकार असतो, जे हा एक अनुवांशिक प्रकार आहे. जी गुणसूत्र आपण आई वडिलांच्याकडून घेतलेली असतो तेही म्हणजे काही तयार करत नाही, त्यांनाही ती वरच्या पिढीतूनच आलेली असतात. तर अशा प्रकारे हा एक ADHDचा प्रकार आपल्याला जाणून होतो. त्याच्याबरोबरच ज्या मुलांना आपण एपिलेप्सी म्हणतो, एपिलेप्सी किंवा सीजर्स येणं, त्या मुलांच्या मध्ये हा प्रकार जास्त असतो. ज्या मुलांची बौद्धिक वाढ कमी असते त्यांनाही ADHD होण्याचं प्रमाण जास्त असते. ऑटिझम सारखा जो प्रकार आहे मुलांच्या मध्ये, त्यांनाही हायपर ॲक्टिव्हिटी आणि ADHDचे प्रकार जाणून येतात. साधारणतः आणखी थोडी कारणं आहेत जी आपण बघतो. ज्या मुलांचं हिमोग्लोबिन कमी आहे अशा मुलांनाही कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही किंवा कधी कधी ती चंचल होतात. त्याचबरोबर तापाने किंवा मेंदूज्वराने त्रस्त झालेली मुलं पुढे जाऊन त्यांना हायपर ॲक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतात थोडेफार मुलांना, त्याच्यानेही होऊ शकतं. एकंदर काय की अनुवांशिकता, त्याचबरोबर थोड्या प्रमाणात दुसरी जी कारणं आपण बघितली, ह्यापैकी कोणत्या तरी एका कारणामुळे ADHD हा प्रकार आपल्याला जाणून येत.
0: मग हे जे आता ADHD आहे म्हणजे लक्ष विचलित होणं किंवा अतिचंचलता, तर हे कुठल्या वयोगटात आपल्याला जास्त पाहायला मिळतं?
1: अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रकार कधी कधी म्हटला जातो की अतिशय जर मूल चंचल असेल आणि ADHD असेल तर त्याची जाणीव आईला गर्भाशयातच येते, त्या मुलाची हालचाल इतकी जास्त असते की आई त्रासावून जाते. पण साधारणतः ज्या वेळेला मुलं चालायला सुरू करतात 1.5 वर्षापर्यंत, एकदा ती काय चालायला लागली त्याच्यानंतर त्यांची धावपळ सुरू होते. नको त्या जागी फिरणं, हिडणं, फर्निचरवर चढणं, उड्या मारणं किंवा घराबाहेर पळून जाणं आणि अशा ठिकाणी जाणं जिथं आपण त्यांना धरू शकत नाही. मग 1.5 वर्षापासून ते अगदी 18 वर्षापर्यंत 80% प्रकार आपल्याला बघायला मिळतात. 18 वर्षानंतरही सौम्य प्रमाणात ADHDचा प्रकार आपल्याला कंटिन्यू होऊ शकतो. पण साधारणतः ज्या वेळेला मुलं चालायला सुरू करतात आणि ज्या वेळेला मुलांना शाळेत घातलं जातं, जसं की 3-4 वर्षात त्यांना शाळेत शांत बसणं गरजेचं आहे, एका जागी बसणं, न उठणं, सांगितलेलं ऐकणं, लक्ष केंद्रित करणं, अभ्यासावर लिहिणं, ह्या गोष्टी ज्या वेळेला सुरू होतात आणि जर मुलाला हायपर ॲक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशन असेल त्यावेळेला हा प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो.
0: याची प्रमुख लक्षणं तरी काय असू शकतात सर?
1: तर जसं आपण डिस्कस केलं की याचे 3 पैलू आहेत. पहिला पैलू इनअटेन्शन, म्हणजे अटेन्शनची कमतरता. मग ते आपण कसं ओळखू शकतो की मुलाचं लक्ष नसणं, जर आपण जेव्हा त्याच्याशी बोलत आहे, वर्गात बसलेला असताना त्याचं फळ्याकडे किंवा शिक्षकांच्या शिकवणीकडे लक्ष नसणं, भरपूर विसरणं, रोज पेन्सिल, इरेजर, शार्पनर, बुक्स किंवा दप्तर किंवा बॉक्स, खाण्याचा डबा विसरून येणं काही ना काही, सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स लक्षात न ठेवणं, जर आई वडिलांनी सांगितले की हे जाऊन तू ह्यांना दे इकडं आहेत, ते अंडरस्टँड करून ते समजून घेणं आणि ते विसरणं हा प्रकार असतो. त्याचबरोबर ज्या कामांना भरपूर कॉन्सन्ट्रेशन लागतं, जसं की आपल्याला लिहायला पाहिजे, होमवर्क करण्यासाठी किंवा वर्गात बसून 2 पानं लिहून काढायची आहेत, त्याला भरपूर मनोएकाग्रता लागते लिहिण्याच्या कामासाठी. आणि मग हे क्लासवर्क इनकम्प्लीट राहणं किंवा भरपूर वेळ लावणं लिहिण्यासाठी, स्लो रायटिंग ज्याला आपण म्हणतो, तर हे इनअटेन्शन किंवा लो कॉन्सन्ट्रेशनमुळे होतं. दुसरा पैलू कोणता आहे? हायपर ॲक्टिव्हिटी. एका जागी स्वस्थ न बसणं, हातपाय कंटिन्युअसली काही ना काही करत असतील, त्याचबरोबर मध्ये मध्ये बोलणं, प्रश्न न विचारला तरी सर्वात पहिली हात न उचलता उत्तर देणं, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो की हायपर ॲक्टिव्हिटी किंवा ॲज इफ म्हणजे काहीतरी मोटर लागले आतमध्ये आणि कंटिन्युअस फिरत आहे, रेस्टलेसनेस, अस्वस्थता, तो एक प्रकार झाला. तिसरा पैलू हा इम्पल्सिव्हिटी. इम्पल्सिव्हिटी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आवेग, दोनदा न विचार करणं, मनात आलं हे बोलायचं आहे बोलून टाकलं, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार अजिबात नाही, मनात आलं की ह्याला ढकलायचं आहे मारायचं आहे करून टाकलं. आणि ह्या सगळ्या इम्पल्सिव्ह आवेगपूर्ण आपल्या वागणुकीमुळं 2-3 हे बिहेवियर्स 2-3 सेटिंग्समध्ये असायला पाहिजे. फक्त ते घरात आहेत, शाळेत नाहीत किंवा बाहेर गेलेले नाहीत, मग त्याला आपण ADHD म्हणू शकत नाही. ते ॲटलिस्ट आयदर आउटडोअर्स जिथं खेळत आहे मुलगा तिथं, शाळेमध्ये, घरामध्ये, किंवा आपण बाहेरच्या जागी गेलेले असतो, अशा 4 जागांपैकी ॲटलिस्ट 2 जागांमध्ये हे सिम्प्टम्स असतील तर त्याला आपण ADHD म्हणू. आणि जर ही लक्षणं 18-20 वर्षानंतर आली तर त्याला ADHD म्हणू शकत नाही आपण. जे काही ADHD आहे त्याची लक्षणं आपल्याला लहानपणीच दिसून यायला पाहिजे. 6-12 वर्षामध्ये आपल्याला ही लक्षणं दिसून आली आणि त्याच्यामुळे जर भरपूर त्रास होत असेल, मुलाची शिकवणी मागे पडत असेल, त्याच्या बिहेवियरमुळे मित्र होत नसतील, आई वडिलांना मनस्ताप होत असेल त्याच्या बिहेवियरमुळे, तर ह्या सगळ्या लक्षणामुळे ज्या वेळेला डिफिकल्टीज वाढत जातात त्यावेळेला आपण त्याला ADHD असं म्हणू शकतो.
0: अच्छा, मग आता जसं आपण लहान वयाचं जर एक एक्झाम्पल घेतलं की आपण म्हणतो ना की हा ह्याचे वडील सुद्धा एवढेच खोडकर होते किंवा अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी व्हायच्या, त्यामुळे हा असाच आहे असं आपण ग्रँटेड घेतो एकदा, आणि त्या म्हणजे कधी वाढत जातात किंवा आपण लक्ष नाही ठेवलं तर बऱ्याच अपघात सुद्धा छोटे मोठे होत असतात, तर अशा वेळी म्हणजे ह्या लहान मुलांचं जसं जसं वय वाढेल तसं तसं हे प्रमाण थोडं कमी येतं की मग त्याला ट्रीटमेंटचीच गरज आहे?
1: 2 प्रकार आहे त्याच्यामध्ये. आपल्याला समजून घ्यावं लागेल की चंचलपणा आणि खोडकरपणा हा बालपणीचा सामान्य गुण.
0: अच्छा,
1: म्हणजे तो नॉर्मली असतोय सगळ्यांच्यामध्ये. पण ADHD हा एक तीव्र प्रकार आहे, त्यामुळे नॉर्मल खोडकरपणाला आपण ADHD म्हणू शकत नाही. ज्या वेळेला आपल्याला समजून येते की हा चंचलपणा आणि खोडकरपणा हा इतका वाढीला लागला आहे की त्याच्यामुळे वर्गातील शिक्षक मंडळी त्रस्त आहे, मित्रमंडळी त्रस्त आहे, कुणी त्याच्याशी बोलण्याला आणि फ्रेंडशिप करण्याला तयार नाही आहे, घरातली मंडळी त्या तितकीच त्रस्त आहे. त्यावेळेला हा आपल्याला ADHD असं म्हणू शकतो. जसजसं वय वाढत होईल तसं तसं आपल्याला समजून येतं की हायपर ॲक्टिव्हिटी कमी होत जाते. चंचलता जी आपण शारीरिक चंचलता म्हणतो की एका जागी न बसणं, हातपाय कंटिन्युअस काही ना काही करत असणं, ती सर्वात पहिल्यांदा कमी व्हायला सुरू होते. पण कॉन्सन्ट्रेशन किंवा इनअटेन्शनचे जे प्रॉब्लेम्स असतील ते कंटिन्यू असू शकतात. त्यामुळे 12-13 वर्षांनंतरही ते कंटिन्यू असू शकतात. थोड्या 80% लोकांना 18 वर्षापर्यंत ADHDचे भरपूर सिम्पटम्स कमी होऊन जातात आणि त्याला त्याच्यानंतर अजिबात ट्रीटमेंटची वगैरे काही गरज लागत नाही. फक्त ज्याला आपण म्हणतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आपल्या त्रुटी समजून घेऊन त्याच्यावर काम करणं, त्या गोष्टी केल्याने भरपूर प्रमाणात त्यांना मदत होते आणि त्याला ट्रीटमेंटची गरज नाही. ज्या वेळेला सिम्पटम्स मध्यम आणि तीव्र इंटेन्सिटीचे असतात त्यावेळेला आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे असं आपण सांगू शकतो.
0: जसं म्हणजे 1-1.5 वर्षाचं बाळ आपण जर घेतलं तर आपण म्हणतो एका जागेला बसतच नाही तो, लगेचच हे ओढ ते ओढ असं करतो, म्हणजे कायमच इकडं तिकडं पळत राहतो, अशा बऱ्याचशा कंप्लेंट असतात आणि मग ते लहान वयात ही अशीच करत असतात हा एक समज आहे. तर हे जे आहे यांना ट्रीटमेंटची गरज आहे का की हे हळूहळू कमी होतं? मग
1: नाही, जसं आम्ही बोललो की जेव्हा मूल चालायला सुरू करतं त्यावेळेला त्याला सगळीकडं जायची उत्सुकता असते, जग ओळखण्याची उत्सुकता असते, त्यामुळे तो एका जागी बसू शकत नाही. तर ही जी हायपर ॲक्टिव्हिटी आणि चुळबुळता आहे ती नॉर्मली म्हणू शकतो आपण ॲटलिस्ट 4 वर्ष होईपर्यंत, 2-4 वर्षापर्यंत जी असलेली हायपर ॲक्टिव्हिटी किंवा चुळबुळता चंचलता ही वयोमानाप्रमाणे अगदी नॉर्मल असू शकते. पण जी मुलं पुढे जाऊन ADHD त्यांना डेव्हलप होणार किंवा हायपर ॲक्टिव्ह असू शकतील त्यांना कसं ओळखावं? 2-4 वयातच ते आपण ओळखू शकतो. कसं? अगदी भरपूर टँट्रम्स करणं, म्हणजे जर कोणती गोष्ट नाही मिळालं तर डोकं आपटून घेणं, चावून घेणं, दुसऱ्यांना इजा पोहोचवणं, अग्रेसिव्ह होणं. एकदोनदा तुम्ही TV चॅनलमध्ये बघितलंही असेल की थोडी मुलं आहेत ती, भरपूर न्यूजही झाली होती मोठ्या प्रमाणात की एका मुलानं दुसऱ्यांना इतकं मारलं की हॉस्पिटलला जायची वेळ आली.
0: बरोबर,
1: ठीक आहे. त्याचबरोबर अशा डेंजरस बिहेवियर्स करणं की त्यातून न शिकणं, रस्त्यावर पडलं तर गाडी येणार हे माहीत आहे पण तरीही न शिकणं त्यातून, असे जेव्हा लक्षणं आपल्याला दिसून येतात की भरपूर प्रमाणात अग्रेसिव्ह आणि त्याचा इफेक्ट ओव्हरऑल त्यांच्या सेफ्टीवर, त्याचबरोबर झोप कमी येणं, आणखी सांगितलेली गोष्ट न समजणं आणि ते कंटिन्युअस त्याच बिहेवियर्समध्ये गुंतलेलं राहणं, तर त्यावेळेला आपल्याला थोडं जागरूकीनं राहावं लागतील की ह्या 2-4 वयोगटातही ह्या मुलाला ADHD असू शकेल का, आणि त्यासाठी मग तेव्हा त्यांना इंटरव्हीन करावं लागतं. पण जर तुम्ही विचारलं की जी मुलं चंचल असतात 2-4 वर्षात ते नॉर्मली असू शकतं, पण अगदी सिरियस गोष्टी ज्यावेळेला घडत असतील त्यावेळेला आपल्याला अगदी बारकाईनं ते नजर ठेवावी लागते की हा प्रकार ADHD तर नाही ना, किंवा पुढं जाऊन ADHD नाही होणार ना.
0: मग समजा की ADHD लक्षणं आपल्या बाळामध्ये दिसत आहेत, मुलांमध्ये दिसत आहेत, तर अशा मुलांच्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
1: सगळ्यात पहिल्यांदा पालकांना जाणीव नसते की हा काही प्रकार आहे ADHD, म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी. आजी म्हणते की तू लहान असताना तूही असाच होतास,
0: हो ना?
1: त्या किंवा आजूबाजूचे लोक म्हणतात की हा मुद्दाम करतो, त्याला तुम्ही हॉस्टेलमध्ये टाका किंवा त्याला पनिशमेंटची गरज आहे किंवा आई वडील तुम्ही त्याला नीट बघत नाही, त्यामुळे हा असा वागतोय. पण ही सगळी फक्त सुपरफिशियल एक्सप्लेनेशन झाले. मूळ कारण असतं ADHD. ADHD कशामुळे होतो? अनुवांशिक कारणामुळे मेंदूचा प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स ज्याला म्हणतो, पुढील भाग संदर्शनी भाग आहे, त्याची मॅच्युरिटी किंवा मायलिनेशन ज्याला म्हणतो आपण, ती सावकाश घडत असते. त्यामुळे जसं मुलांना तुम्ही बघितलं असेल की थोड्या मुलांना बेड वेटिंगचा त्रास असतो, म्हणजे त्यांची लघवी करण्याची क्षमता अजून डेव्हलप झाली नाही, ती वयोमानाप्रमाणे सावकाश डेव्हलप होते. त्याचप्रकारे कॉन्सन्ट्रेशनची ॲबिलिटी, अटेन्शन ॲबिलिटी ही कधी 3-5% मुलांच्या मध्ये सावकाश डेव्हलप होत असते आणि त्यामुळे हा प्रकार होतो. सगळ्यात पहिला पालकांनी ओळखावं की हा एक प्रकार आहे. मूल वाईट नाही आहे, पण ते ADHD जे काही मुलाला हा प्रकार आहे त्याच्यामुळे मूल ह्या प्रकारे वागत आहे. त्यामुळे फक्त ओरडणं किंवा धमकावणं किंवा स्ट्रिक्ट होणं, पनिशमेंट देणं किंवा हॉस्टेलमध्ये पाठवणं ह्याच्याने प्रश्न सुटत नाहीत.
0: बर,
1: सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मुलांशी पालकांनी कम्युनिकेशन कसं साधावं हेही महत्वाचं आहे. आता मूल इतकं चंचल असेल तर आई वडील नुसतं काय करतील, हे करू नको, इथं जाऊ नको, ते घेऊ नको, किंवा ब्लेमिंग ज्याला म्हणतो की तू सारखं वाईटच वागतोस, तू असाच आहेस, त्यामुळे हे नेगेटिव्ह कम्युनिकेशन पॅटर्न्स डेव्हलप होतात, ते अजिबात उपयोग पडत नाहीत. आणि त्यामुळे मुलंही त्या सायकलमधून बाहेर पडायला त्यांना कठीण होतं. कम्युनिकेशन सुधारणं म्हणजे बॅलन्स्ड ज्याला असं म्हणतो की ज्यावेळेला मूल चांगलं वागतं त्यावेळेला भरपूर लक्ष द्या किंवा त्याची प्रशंसा करा, त्याच वेळेला जर चांगलं वागत नसेल त्यावेळेला स्ट्रिक्ट राहणं महत्त्वाचं. मारून हा प्रकार कमी होत नाही, उलट काय होतं की हा प्रकार वाढत, त्यामुळे स्ट्रिक्ट राहणं. दुसरं पालकांनी काय समजून घ्यावं लागेल की मुलाला हायपर ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे त्याची एनर्जी भरपूर आहे, ती चॅनलाइज करणं कुठेतरी गरजेचं असतं. आणि आजकाल काय होतंय, मूल शाळेला गेलं जाऊन आलं अभ्यासात मागे पडते म्हणून ट्युशनला 2-3 तास, त्याच्यानंतर 1-2 तास घरामध्ये, तर 10 तास हे अभ्यासातच जातात आणि त्याच्यानं इरिटेशन वाढत जातं मुलाचं. आणि त्याचा नैसर्गिक गुण काय मुलाचा की ऍक्टिव्ह राहणं, बाहेर आउटडोर ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट्समध्ये त्याला इंटरेस्ट आहे आणि ते कुठेतरी थांबवलं जातं. त्यामुळे ज्या मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी आहे त्यांना ॲटलीस्ट 1 तास दिवसा, आयडियली सकाळी, जर एनर्जी चॅनलायझिंग स्पोर्ट्स म्हणजे ते रनिंग स्पोर्ट, फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग अशा गोष्टी जर करत असतील तर नॅचरली त्यांचं मन शांत होतं, कॉन्सन्ट्रेशन आणि हायपर ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. त्याचबरोबर वर्ग शिक्षकांशी संवाद साधणंही हेही फार महत्त्वाचं आहे, त्यांच्याशी रेग्युलर कम्युनिकेशन करणं. काय होतं आहे, मुलं कॉन्सन्ट्रेट करत नाहीत किंवा हायपर ॲक्टिव्ह आहेत म्हणून त्यांना कुठं बसवलं जातं, सगळ्यात मागच्या बेंचवर, आणि त्याच्यामुळे काय होते की अजूनही ते डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे जे काही 50% कॉन्सन्ट्रेशन असते ते 90% बिघडते आणि मग मागच्या बेंचवर असलेले प्रॉब्लेम्स तर सगळ्यांना माहितच आहेत की लहानसहान आवाज आला, खोडकर वृत्ती, ह्या सगळ्या जास्त वाढत जातात. त्यामुळे वर्ग शिक्षक आणि ज्याला क्लासरूम मॅनेजमेंट म्हणतो ह्या मुलांना पुढं बसवणं, जवळ बसवणं, जबाबदारी देणं वर्गातली, बुक्स कलेक्ट करा किंवा मॉनिटर सारखे काम द्या किंवा सारखे हालचाल भरपूर असते त्यांची, त्यामुळे त्यांना 15 मिनिटाला काही उठून काम करण्याची आम्ही संधी दिली ना की त्यामुळे त्यांचं मन थोडंफार शांत होऊ शकतं. त्याचबरोबर नुसतं पनिशमेंट आणि ओरडण्यानं क्लासरूममध्ये पण काही उपयोग होणार नाही, अगदी अर्ध पेज लिहिलं तरी शाबाशी देणं, त्यामुळे मुलाला प्रोत्साहन मिळेल की आपण अजूनही भरपूर लिहिलं पाहिजे. तर अशा गोष्टी, त्याचबरोबर रिवॉर्ड सिस्टम म्हणतो आपण, स्टार चार्ट्स यूज करणं, जे चांगले बिहेवियर झाले की त्याला बक्षीस देणं स्टारच्या प्रमाणे, टोकनच्या रूपात वगैरे, नंतर ते मूल त्याचा वापर करून कोणती आवडीची गोष्टी वगैरे घेऊ शकतो. तर हे सारे भरपूर बदल फक्त पालकांनीच नव्हे तर शिक्षकांनी, वर्गात, त्याचबरोबर आजूबाजूच्या व्यक्तींनी केल्याने ADHDची जी लक्षणं आहेत ती आपल्याला भरपूर प्रमाणात कमी झालेली दिसू शकतात.
0: जसं आपण आता शाळेचं सांगितलं की शाळेमध्ये मुलं लक्ष देत नाहीत, त्यासाठी जरा शिक्षकांनी हे बदल केले पाहिजेत, पण त्यासाठी आधी शिक्षकांच्याही हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे की असं ही सगळी लक्षणं या मुलांमध्ये आहेत, त्यामुळे आपण स्पेशली यांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. पण सर्वांच्या डोक्यामध्ये हेच असतं की हा थोडा आगाव आहे आणि खोडकर आहेत, मग ही लक्ष देत नाहीत, त्यामुळे थोडी पनिशमेंट द्यावी, ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात आणि खूप कॉमन घेतात हा विषय, ते म्हणजे एवढं सिरियस घेत नाही त्या गोष्टीला. तर याच्यासोबत सर, आपल्याकडे काय ट्रीटमेंट आहे किंवा टेस्ट आपण अशा काही करू शकतो का की ही गोष्ट आपल्या लक्षात यावी?
1: येस, कसं ओळखता येतं आपल्याला ADHD? आजकाल काय झालंय की इंटरनेट आणि ह्याच्यामुळे भरपूर मुलं स्वतः डायग्नोस करायला सुरू केलेत की मला ADHD आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यास करता येत नाही, पण ते चुकीचं आहे. ते तज्ज्ञांना भेटून आपण लहानपणापासून जी त्यांची वृत्ती आहे, जे बिहेवियर्स आहेत ते समजून घेणं. त्याचबरोबर कधी कधी काय होतंय की आपल्याला शाळेतील शिक्षकांच्याही संवाद साधावा लागतो आणि विचारावं लागतं की वर्गात कसं आहे मुला आणि

0: बिहेवियर थेरपी म्हणतो, जसं की पेरेंट ट्रेनिंग, म्हणजे पेरेंट्सना बिहेवियर थेरपी हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये पालकांनी त्याचबरोबर मुलांनी आपले बिहेवियर कसे चेंज करावेत. मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे जे प्रकार आहेत ज्याच्यामुळे भरपूर मनस्ताप आणि त्रास जर शिक्षकांना, वर्गात आणि पालकांना होत असेल, त्यावेळेला ह्यासाठी औषधं सुद्धा आहेत. आणि ही औषधं ऑलमोस्ट 50-60 वर्षापासून आपल्याजवळ आहेत. आणि त्याचा इफेक्ट असा की ही औषधं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. आणि त्यामुळे ह्या औषधांचा वापर आपल्याला भरपूर प्रमाणात कधी कधी करावा लागतो, ज्याच्यामुळे काय होईल की मूल अभ्यासात वगैरे मागे पडणार नाही आणि बिहेवियर्स त्याचं नीट होईल आणि नॉर्मली एका सिच्युएशनमध्ये त्याची वाढ होत राहील.
1: अच्छा, मग सर म्हणजे ट्रीटमेंटचा तर भाग झाला किंवा टेस्ट काय करायचे आहे ते आपण सांगून दिलं, मग हा फक्त लहान मुलांमध्येच आढळून येतो की मोठ्यांनाही अशा काही अडचणी येऊ शकतात?
0: जसं आम्ही आता सांगितलं की ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी हा प्रकार नव्याने मोठ्याने येऊ शकत नाही, म्हणजे 18-20 वर्षानंतर सडनली येऊ शकत नाही. जर असे सिम्पटम्स त्यांना असतील तर त्याची भरपूर कारणं असतील, म्हणजे काहीतरी स्ट्रेसफुल वातावरण असेल, फोन गॅजेटचा भरपूर वापर होत असेल, किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यामुळे मग त्याला आपण ADHD म्हणू शकत नाही. पण लहान मुलांच्या मध्येच ही लक्षणं आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येतात आणि 80% कमी होतात 18 वर्षापर्यंत, 20% लोकांना ती पुढेही कंटिन्यू राहतात जीवनभर, म्हणजे 25 वर्षापर्यंत किंवा 40-50 वर्षापर्यंत सुद्धा कंटिन्यू असू शकतात. मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांना डिफिकल्टी प्लॅन करणं डिफिकल्ट, ऑर्गनाईज करणं आपल्या गोष्टी डिफिकल्ट होणं, कोणती गोष्ट किंवा काम टाळाटाळ करणं, ज्याला प्रोकास्टिनेशन म्हणतो आपण, अगदी शेवटपर्यंतला ढकलणं आणि त्यामुळे आपलं वर्क परफॉर्मन्स कमी होणं, लोकांशी संवाद साधताना इम्पल्सिव्ह, म्हणजे रिलेशनशिप्समध्ये इम्पल्सिव्ह किंवा एकदम रॅश ड्रायव्हिंग किंवा ऍक्सिडेंट्स भरपूर होणं, अशा प्रकारची लक्षणं जेव्हा मोठ्यांमध्ये दिसून येतात त्यावेळेला जे ADHD मुलांच्यामध्ये असते ते कुठेतरी ओळखलं गेलेलं नसते आणि त्याचे इफेक्ट्स हे प्रौढांच्यामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात.
1: अच्छा, मग लहानपणापासूनच जर आपण याच्यावरती काहीच ट्रीटमेंट नाही घेतलं किंवा काही लक्षच नाही दिलं तर पुढे जाऊन याचं सिरियस काही असं होऊ शकतं का, म्हणजे रिस्क काय आहे का?
0: नाही, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या मुलांना मध्यम किंवा तीव्र प्रकारचा ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असेल, जर ते ओळखलं नाही तर काय इफेक्ट्स होतात त्याचे, ह्याच्यावर भरपूर प्रमाणात संशोधन झालेलं आहे. आणि ज्या मुलांना ट्रीटमेंट घेतली आणि त्याचा काय इफेक्ट होतोय त्याच्यावरही भरपूर संशोधन जगात झालेलं आहे. सर्वात प्रथम बघूया की काय होऊ शकते जर ट्रीटमेंट नाही घेतलं आणि त्यांना योग्य साथ नाही मिळाली तर. एक तरी अभ्यासात मागासलेपणा, ज्या मुलात क्षमता होती की डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची ती बहुतेक 10वी 12वीपर्यंतच राहू शकेल. त्यानंतर मैत्रीमध्ये डिफिकल्टीज, म्हणजे स्वभाव इतका जड असतो, रागिष्ट असू शकतो की त्यामुळे कुणी आपल्या जवळ राहू शकत नाही. त्याचबरोबर काम जिथं करू तिथं डिफिकल्टीज येणं, सारखे जॉब चेंजेस करावे लागणं बिकॉज कारण तिथं ऍडजस्ट होऊ शकत नाही, एकमेकांशी आपण नीट राहू शकत नाही किंवा राग भरपूर प्रमाणात येतोय. फोर्थ, व्यसनाधीन होणं. ADHD इज अ रिस्क फॅक्टर फॉर कोणतंही व्यसन असू दे, तंबाखूचं, दारूचं किंवा गॅजेट्स, आजकाल गॅजेट्स, स्क्रीन, मोबाईल ऍडिक्शन, हे ऍडिक्शनचं प्रमाण जास्त होतं. फिफ्थ इज ऍक्सिडेंट्स अँड इंजुरीज, म्हणजे ज्याच्यामुळे ADHD जर नियंत्रणात नसेल तर भरपूर रॅश ड्रायव्हिंग करून ऍक्सिडेंट्स, लीगल प्रॉब्लेम्समध्ये येणं. सिक्स्थ इज क्रिमिनॅलिटी. क्रिमिनॅलिटी म्हणजे काय, थोड्या मुलांच्या मध्ये जिथे ADHD ट्रीट होत नाही ती अगदी वाईट वळणाकडे जाऊन जाऊन वाईट मुलांच्या संगतीत येणं आणि मग क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज, व्हायलन्स ह्यासारख्या ऍक्टिव्हिटीजमध्ये, तर हे सारे इफेक्ट होऊ शकतात. असेही संशोधनमध्ये सापडून आले की ज्या व्यक्तींना ADHD असते त्यांचं वैवाहिक जीवन सुखी असू शकत नाही कधी कधी, का म्हणजे सारखी भांडणं किंवा सारखी इम्पल्सिव्ह बिहेवियर्स, ह्याच्यामुळे डिवोर्सचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि ज्या प्रौढांना ADHD असते त्यांचं पेरेंटिंगही वेगळं असू शकेल. फॉर एक्झाम्पल, त्या रागात ते मुलांना कसं सांभाळतात तेही महत्वाचं आहे. जर ते अगदी इम्पल्सिव्हली रिॲक्ट करत असतील, रागात बोलत असतील, मारत असतील किंवा डिसिजन घेत असतील, तर त्याचा इफेक्ट मुलांच्यावर, म्हणजे पेरेंटिंगवरही होत, असे भरपूर प्रमाणात हे प्रकार आपल्याला दिसून येतात. जर योग्य प्रमाणात ट्रीटमेंट घेतली योग्य वेळेत तर भरपूर संशोधनात असं दिसून आले की त्यांची अकॅडमिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. नंबर ऑफ इयर्स इन एज्युकेशन, म्हणजे ज्याला आपण किती वर्ष शिक्षण घेतात ते वाढतं. त्याचबरोबर क्रिमिनॅलिटी, कमी होतं आणि ॲडिक्शन

0: मृत्यूचे चान्सेस कमी होतात. तर हे सारे पॉझिटिव्ह इफेक्ट्स ट्रीटमेंटने आपल्याला दिसून येतात.
1: मग सर, म्हणजे ADHD हा जो आता सिंड्रोम म्हणूया किंवा हा जो आजार एक प्रकारचा आहे तो आहे म्हणून आपल्याला आता समजलं, आणि मग कायमच आपण त्या ट्रीटमेंट सोबतच राहिलं पाहिजे, औषधांसोबतच राहिलं पाहिजे की काही वेळानंतर आपण बंद करू शकतो?
0: जर सौम्य प्रकारचा ADHD असेल तर लाईफस्टाईल चेंजेस आणखी बिहेव्हिअरल मॅनेजमेंटनी ते भरपूर प्रमाणात नियंत्रित असू शकते. मध्यम आणि तीव्र असेल तर सगळ्यांना भरपूर वर्षापर्यंत ट्रीटमेंटची काही गरज नसते. प्रत्येक माणसाचं ट्रीटमेंट वेगवेगळं आहे, प्रत्येक मुलाची ट्रीटमेंटची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे युजली काय केलं जातं की जे काही मेडिसिन्स आहेत त्याचे ते 6 महिने ते 1 वर्षापर्यंत वापरले जातात. त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात बदलही होतात आणि त्याच्यानंतर सुट्टीच्या वेळेला औषधं थांबवली जातात सुट्टीच्या वेळेला. आणि बघितलं जातं की मुलगा आता विदाउट मेडिसिन्स रेडी आहे का, किंवा चेंजेस भरपूर प्रमाणात झाले आहेत आणि मेडिसिनची सध्या आपल्याला गरज आहे का. जर आपल्याला असं जाणून आलं की सध्या काही मेडिसिनची गरज नाही आहे तर ते थांबवलंही जातात. तर ॲटलिस्ट 6 महिने, मग ते प्रत्येक मुलाचं वेगवेगळं असतं, 6 महिने ते मग कधी कधी वर्षानुवर्षही ते आपल्याला वापरावे लागतात. डिपेंड्स ऑन सिव्हिअरिटी, म्हणजे किती तीव्र आहे त्याच्यावर डिपेंड होतं.
1: पण जशी अगदी लहान मुलं जर आपण घेतली ती जशी खोडकर वगैरे असं आपण एक लेबल लावतो त्याला आणि शाळेत गेल्यानंतरही तेच कंटिन्यू असतं की हा जरा आगावच आहे तो, असं इझिली आपण म्हणून जातो. पण हे त्याला लेबल लावणं चुकीचं आहे असं आता जाणून येतं हे तुमच्या बोलण्यावरून, कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे, थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनीही ठेवावं. मग हे जर एखाद्याला झालं सर, म्हणजे असेल ही लक्षणं जर दिसून येत असतील, तर सगळ्यात मोठा म्हणजे धोका त्याच्या अभ्यासावरच किंवा परिणाम अभ्यासावरच होणार आहे, आणि याच्या व्यतिरिक्त मग काही खेळांमध्ये किंवा काही असं ऍक्टिव्हिटी ज्या हायपर ऍक्टिव्हिटी तो करेल न विचार करता त्याच्यावरती होईल, मग हे सगळं आपण कंट्रोल करण्यासाठी काय करू शकतो?
0: एक तरी आम्ही म्हणतो की मुलाचं रुटीन तुम्ही पॅक करा. म्हणजे त्याला कसं आहे की मुलाला 4 भिंतीत आपण कोंडून घातलं की त्याची इरिटेशन वाढणार, रिस्क टेकिंग बिहेवियर्स वाढणार आणि तो सांगितलेलं काही ऐकणार नाही. त्यामुळे असं शेड्यूल किंवा टाइम टेबल निर्माण करा की जिथे तो प्रत्येक तासाला त्याला काही ना काही ऍक्टिव्हिटी मिळेल. म्हणजे शाळेत तरी ते बिझी असतातच, मग शाळेत त्यांना कसं हँडल करायचं ते शिक्षकांनी आणि काउन्सिलर्सनी थोडं समजून घेतलं की ते शाळेत मदत होते. शाळा संपल्यानंतर प्रत्येक तासाचं आपण एक टाईम टेबल करणं की ज्याच्यामध्ये त्याच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आलं, मित्रांशी भेटणं आलं किंवा एक तास अभ्यासही आला. त्याचबरोबर रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स की कधी कधी ह्या मुलांना अभ्यासात मागासलेपणाही असू शकतो, मग तो ओळखून प्रेशर न करता त्यांना जितकं जमतं तेवढं करू देणं आणि प्रोत्साहन देणं तेही फार महत्वाचं आहे. एकतरी त्यांचं टाइम टेबल आपण रुटीन फिक्स करायला हवं, दुसरं त्यांना स्पोर्ट्स किंवा एनर्जी चॅनलायझिंग ऍक्टिव्हिटी ते आपण अवेलेबल करून देणं, तिसरं कॉन्सन्ट्रेशन ज्याच्याने वाढेल अशा ऍक्टिव्हिटीज, उदाहरणार्थ थोड्या मुलांना लेगोज, कलरिंग किंवा पझल्स, मेजेस किंवा असे भरपूर गेम एका जागी असू शकतं. जर ती गोष्ट इंटरेस्टिंग असेल त्याला आपण कसं इंटरेस्टिंग करू शकतो तेही शिक्षकांनी थोडंफार बघायला सुरुवात करायला पाहिजे. ज्या मुलांना

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: हॉस्पिटल, केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू। आजच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आशा पत्रावळी यांना आणि त्यांच्यासोबत सविता भटकळ, ज्योतिका इजारे आणि सुनीता देसाई या सुद्धा उपस्थित आहेत। तर नेहमीप्रमाणे आशा पत्रावळी यांनी आणखीन एक रेकॉर्ड केलेला आहे, रॉयल सक्सेस इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि त्यासोबत इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड त्यांनी नुकतंच केलेलं आहे। त्याचसोबत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्याकडून त्यांच्या कामाचं कौतुक केलं गेलं आणि त्यांना सन्मानितही केलं गेलं। तर त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत। आशा पत्रावळींना आपण ओळखतोच आणि त्यांनी त्यांच्या विणकामातून अनेक महिलांनाही स्वावलंबी बनवलेलं आहे, तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार।
0: सोबत सविता भटकळ मॅडम, ज्योतिका इजारे मॅडम आणि सुनीता देसाई मॅडम, तुमचं सर्वांचंही वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। तर आशा मॅडम, पहिल्यांदा तुम्हालाच मी विचारेन की हे जे आता तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहेत ते नेमकं काय होतं आणि किती दिवसात तुम्ही ते पूर्ण केलं?
1: मी ऍक्च्युली 2.5 वर्ष पूर्ण केले त्या रेकॉर्डला एका।
0: बर।
1: कारण ते टफ होतं जरास, डिझाईन टफ असा जरा, शेन पॅटर्न्स आहेत ते।
0: अच्छा।
1: ते विणकामात पहिल्यांदा मी सगळे स्टडी केले, त्यानंतर रेकॉर्ड मध्ये भाग घेतली। घेऊ काय म्हणून सरांना विचारले, सर म्हटले कर, तू करू शकतेस।
0: बर।
1: मी करायला जिद्दीने करायला घेतली आणि ती पूर्ण केली मी। आणि दोघांचे लेटर्स आले मला, आम्ही तुला अवॉर्ड देतो।
0: अच्छा, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष की 2.5 वर्ष कम्प्लीट करायला?
1: 2.5 वर्ष कम्प्लीट करायला।
0: मग याच्यामध्ये किती पॅटर्न्स तुम्ही इंट्रोड्यूस करून दिलात नवीन?
1: 551।
0: 551
1: हो, सगळे मराठीज वेगवेगळे।
0: अच्छा।
1: स्टाईल त्याची वेगळीच आहे, तुम्ही बघितल्यावर तुम्हाला समजेल। म्हणजे कसं आहे माहिती आहे, त्याला जास्त शिवायचं काहीच नाही, वरून सुरुवात केली की खाली आपोआप तयारच होते, हात बीत काही शिवायचे नाही, तू नुसतं बटन लावले की स्वेटर्स तयार।
0: बर।
1: हेलाच रशियन पॅटर्न्स म्हणतात। इंडियन पॅटर्न्स मध्ये कसं असतात, 5 भाग असतात। त्याला 5 भाग वेगळे, सकाळ समोरचे दोन्ही भाग वेगळे, हात वेगळे, बॅक साईडचा भाग वेगळा, हे असे त्याच्यात येत नाहीत, सगळं एकत्र होऊनच एका, म्हणून ते एका दिवसातच तयार होतो।
0: बर। म्हणजे एका दिवसात एक पॅटर्न तयार?
1: पॅटर्न तयार।
0: अच्छा। मग तो तुम्ही एकटाच तयार करता की सोबत यांचाही काही सपोर्ट मिळतो?
1: नाही नाही, मी स्वतः एक तयार करते, मग माझा सेकंड पॅटर्न माझी मैत्रीण ज्योतिका इजारे ती स्वतः तयार करते।
0: बर।
1: म्हणजे कारण चुकलेलं आहे का ती स्वतः बघते, मग आम्ही दोघी ते करतो, मग नंतर माझे स्टुडंट सगळे।
0: छान। म्हणजे पूर्वी एकदा आपण जेव्हा बोललो होतो, तुम्ही आपल्या स्टुडिओला आला होता, तेव्हा हे समजून आलं होतं की रशियन पॅटर्न जे आहे ते नवीनच तुम्ही इकडे सगळीकडे इंट्रोड्यूस करून दिलात आणि मुळात तुम्ही ती रशियन भाषा शिकून वगैरे आणि ते पॅटर्न सगळे अभ्यास करून मग ते बनवायला सुरुवात केलीत, तर याबद्दल थोडस सांगा की कशी
1: रशियन भाषण? म्हणजे मी काय करते, जास्तीत जास्त फोटो बघते, फोटोवरनं माझ्या लगेच लक्षात येते, कारण मला 43 वर्ष झाली आता हे शिक्षण, 14 वर्षाची असल्यापासून हे मी काम करते, त्यामुळे हे तर काय चुकले आणि काय नाही ते लगेच लक्षात येते।
0: बर।
1: आणि अशा मैत्रिणी झाल्या त्यांना सुद्धा मी सांगते, हे चुकलेलं आहे तू बरोबर कर। त्या म्हणतात, अशा कर, तू न शिकता तू हे कसं पॅटर्न्स करतेस? रशियन पॅटर्न्स एवढं अवघड नाही आहे त्यात।
0: कदाचित तुम्हाला ते जास्त अवघड वाटत नसेल, कारण आम्हाला ऐकतानाच वाटतं की रशियन पॅटर्न म्हणजे काय असं।

0: कसा असेल काय माहिती
1: नाही. त्याचे त्याच्यापेक्षा जपानचे डिझाईन फार छान आहेत. ते पण अवते अवघड आहे.
0: अच्छा,
1: रशियन एवढं अवघड नाही, खरं ते जास्त अवघड आहे.
0: त्याचा पण अभ्यास केला,
1: त्याचा पण सुरू केला अभ्यास.
0: छान. म्हणजे सगळ्या देशांचे स्वेटर्स आपल्याला इकडेच बघायला मिळणार आहेत म्हणा. ज्योतिका मॅडम, जसं आशा मॅडमनी सांगितलं की त्यांचं जे काम झालेलं असतं, केलेलं असतं, ते नंतर तुम्ही बघता, त्याच्यावरती काही सजेस्ट करत असाल किंवा ते काही सांगत असाल, तर तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास केला का किंवा शिकला का?
2: नाही, मला आशाविनीने सगळं शिकवलेलं आहे. जे काय आहे ते आहे, त्यांनी लिहून दिलेलं असतंय. पण त्यामध्ये काय होतं, लिहिताना पण एखादा टाका इकडचा तिकडं, तिकडचा इकडं असं, किंवा टाके 10 तिथं 9 पाहिजेत, 9 तिथं 15 पाहिजेत, असं काहीतरी थोडस ऍडजस्टमेंट काहीतरी एखाद दुसरा टाकायचं झालेला असतो. त्यामुळे मग त्या लिहिताना लिहित करत असतात त्या, आणि त्याच्यानंतर त्या मला देतात. मग तो मी पूर्ण कम्प्लीट करून टाक्यात लिहिलेलं असलेलं कुठं चुकलेलं आहे का, तिथं 10 तिथं 12 पाहिजेत का टाके, हे सगळं चेक करायला पाहिजे. म्हणजे लिहिल्याप्रमाणे तो स्वेटर कम्प्लीट होतोय का हे बघायला पाहिजे. नाहीतर मग थोडंसं ऍडजस्टमेंट असेल तर मग मी त्यांना त्याच वेळेला फोन करून सांगते की अशा वेळेने इथं इथं एवढं चुकलंय, इथं इथं 10 नाही 9 पाहिजेत, हे असं जरासं सांगायला पाहिजे. म्हणजे त्यांनी फर्स्ट केलं असते तो सगळा त्यांच्या मेमरीत काय काय असते त्या हिशोबानं त्या परत गेलेल्या असतात.
0: बरोबर.
2: पण नंतर जे परत पुस्तक काढतात त्या, त्यावेळेला त्यांना तो कम्प्लीट लिहावा लागतो. मग त्यावेळेला तो देताना समोर बरोबर द्यावा लागेल ना, त्यामुळे तो एकदा रिचेकिंग.
0: बरोबर.
2: एक्झाम्पल, रिचेकिंग करते. एवढंच आहे.
0: करेक्ट, बरोबर आहे. म्हणजे त्या त्यांच्या डोक्याप्रमाणे किंवा त्यांच्या डोक्यात एक डिझाईन असेल त्याप्रमाणे त्या करत जातात,
2: लिहित करत जातात त्या.
0: बरोबर.
2: फक्त काय होतं, लिहिताना आणि करताना ऍट अ टाइम ते दोन्ही जॉब करताना एखादा टाका मिसमॅच झालेला असतो, तेवढं जरा बघायचं. फारदा नसतंय, क्वचितच कधीतरी असतंय. त्या जिनियस आहेत, त्यामुळे कधीतरीच असं होतंय. मग तेवढं ऍडजस्टमेंट करावं लागतं की एवढंच सांगते. सेकंड आपण पुढच्या माणसाला देताना कम्प्लीट व्यवस्थित द्यायला पाहिजे, एवढ्याच हेतून तो रिचेकिंग आम्ही करत असतो.
0: बरोबर. म्हणजे मग एक पीस तयार झाल्यानंतर तुमचं ते सगळं काम होईपर्यंत किती, 1-2 दिवसाचा कालावधी संपतो?
2: हा, एक, हा डिपेंड अपॉन घरचं काम आणि हे करून. त्यांचं 1 होतंय, मला 1-3 दिवस लागतात.
0: अच्छा.
2: त्यांच्या एवढी एकदम कंटिन्युअस मी नाही बसू शकत. होतात पण 2-3 दिवसात होतो कम्प्लीट.
0: बरोबर. मग तुम्ही स्वतः विणकाम करता?
2: हो, मला पण शाळेत होतं, कोल्हापूरची मी शाळेत MLG हायस्कूलमध्ये कंपल्सरी विणकाम हे होताच विषय, त्यामुळे त्या तेव्हापासून हे आवडतं आहे. आणि मम्मीलाही माझी आवड होती, त्यामुळे ती हॉबी माझ्यात पण आली आहे. गेली 25-26 वर्ष मी आशाविनींच्या बरोबर आहे.
0: मग तुम्ही स्वतः म्हणजे आतापर्यंत स्वेटर्स वगैरे असे नवीन नवीन पॅटर्न किंवा काहीतरी असं बनवलं?
2: हा नाही, आशाविनी जे काय बनवलं ते आशाविनींच्या देखरेखीखालीच, म्हणजे त्यांनी त्यांना विचारून त्यांना सांगूनच त्यांनी जे शिकवतील त्याच्यावर. आता बऱ्यापैकी म्हणजे त्यांनी एक पहिला डायग्रॅम देतात, हे हा डायग्रॅम आहे, इथून चालू कर. हे चालू केलं की मग आता तेवढं जमतं की बाबा हा, मग काहीच अगदी अडलं की मग आहेतच अशा वेळी की बाबा कधीही फोन लावला की त्या सांगतात किंवा घेतात, काही प्रॉब्लेम नाही आहे.
0: बरोबर. म्हणजे एखादी नवीन व्यक्ती जर शिकणार असेल ही गोष्ट विणकामाची, म्हणजे अगदीच विणकामाचा गंध नाही अशी व्यक्ती, तर त्याला किती दिवस लागू शकतात?
2: 1
0: एक महिना.
2: हो, 1 बरोबर. हो, कारण त्यांना जर स्टार्टिंग नीट अँड पर्लच उलट उलटच माहिती नसेल.
1: एक एक जणांना कसं होते, नंतर लक्षात येते की आपल्याला शिकायचं आहे, मग माझ्याजवळ येतात. आम्ही 2 महिने, मी म्हटलं 2 शक्यच नाही 2 महिन्यात. तुमचे मला पैसे देऊन उपयोग नाही म्हटलं, तुम्ही शिकणार कधी? अर्धवट राहिलं तर त्याचा काय उपयोग नाही त्याचा म्हटलं.
0: बरोबर.
1: तुम्ही नीट आणि पर्ल शिकायलाच तुम्हाला महिना लागणार. मी त्यांचं बघते एकेकांना, ते पेपर मध्ये न्यूज आली की चला अशा पत्राकडे शिकायला येईल, तसं नाही होत ते गोष्टी.
2: सुया हातात धरायला,
3: कशा धरायच्या,
2: कशा धरायच्या, इथूनपासून चालू. आता आम्ही ते शाळेत शिकलेलो, आम्हाला आवड होती, मग त्यांना आम्हाला एवढं म्हणजे एवढं डिटेलिंग आम्हाला हे करायला लागलं नाही. बाकीच्या जे अगदी अननोन आहेत, ज्यांना काहीही माहिती नाही, सुया कुठून हातात धराय, तेव्हा
0: कशा धराव्या,
2: कशा धराव्यात, त्याच्यापासून चालू होणार.
0: होय ना, अगदी. बरोबर. मग सविता मॅडम, तुम्हाला विचारेन की तुम्ही एक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 32 वर्ष काम केलं आणि त्यानंतर आता तुम्ही विणकामाकडे वळलेला आहात, तर ही आवड तुम्हाला कशी लागली?
3: म्हणजे ते यांनी सांगितल्याप्रमाणे शाळेत एक विषय होता आम्हाला, तेव्हा आम्हाला आवड होती आणि लग्नाच्या आधी वगैरे असं कुणाला गिफ्ट करून देणे वगैरे छोटे स्वेटर्स असं मी करत होते. मग लग्नानंतर ते मागेच पडलं कारण इकडे मला खानापूर ब्रांच मिळाली होती, त्यामुळे ते येऊन जाऊनच हे
0: व्हायचं.
3: मग जेव्हा मला बेळगाव सिटीमध्ये म्हणजे ट्रान्सफर झाली माझी ब्रांचमध्ये, तेव्हा बाजूला ते एक्झिबिशन होतं मॅडमचं आणि मी बऱ्याच वर्षापासून मॅडमच्या शोधात होते. म्हणजे सोमवार पेठमध्ये असं कितीतरी फेऱ्या मारल्या तेव्हा मॅडमचा मला पत्ताच लागला नाही आणि मग ते एक्झिबिशन मध्ये अगदी मॅडम भेटताच मला इतका आनंद झाला आणि मी त्यांना लगेच विचारलं, तेव्हा मी जॉब करत होते की मी म्हणजे फक्त सॅटर्डेला सुट्टी असताना मी येईन असं त्यांना सांगितलं आणि लगेच मी नेक्स्ट वीक मध्येच क्लास जॉईन केला.
0: बर, म्हणजे एवढी आवड होती तुम्हाला?
3: हा, आवड होती.
0: मग आता किती दिवस झाले तुम्ही शिकताय?
3: आता जवळजवळ 4 वर्ष झाली मी मॅडमकडे जायला लागले आणि 2 स्वेटरचे कोर्सेस आणि 1 सॉफ्ट टॉयचा कोर्स माझा कम्प्लीट झालायचा.
0: बर, मग आणखीन काय काय शिकणार आहे की बास आहे?
3: नाही नाही, आता कसं आहे नेटवर, आता हल्ली फार नेटचं हे झालंय ना, नेटवर सर्च करताना एखादा चांगला दिसला की लगेच आम्ही मॅडमकडे, मॅडम हा बघूया हा करूया आणि मॅडम लगेच ते डिझाईन बघूनच त्या सगळं अगदी व्यवस्थित हे करतात, शिकवतात. म्हणजे असं हा करावा असा वाटला की फक्त जायचं मॅडमकडे.
0: मग असा एखादा पॅटर्न शिकत असताना म्हणजे तुम्हाला स्वतःला डिफिकल्ट गेला असं कुठलं आहे?
3: हा, म्हणजे ते काही काही वेळेला डिझाईन्स म्हटल्यासारखं रशियन पॅटर्न वगैरे, तर ते सुरुवातीला म्हणजे असं नेज होत आहे, मग मॅडमनी सांगितलं, नीट समजावून सांगितलं की अगदी छान जमत.
0: अच्छा, म्हणजे तेवढी फारशी काही डिफिकल्टी होत नाही?
3: हा, म्हणजे ते इंग्लिश पॅटर्न वगैरे असं आपण ते वाचून कळत आहे, म्हणजे आधी पण मी करायचे ते पॅटर्न बघून वगैरे असं, त्यामुळे तेवढं लिहिलेलं व्यवस्थित कळत आहे. फक्त म्हणजे काही काही हे ट्रिक्स अशा आहेत त्या फक्त मॅडमच सांगू शकतात. म्हणजे जसं फ्रिल वगैरे असं अगदी एक्सपर्ट हे असतं ना, तसं मग ते मॅडमना विचारायला लागतं.
0: अच्छा. मग कसं वाटतंय आता, म्हणजे तुम्ही एवढे दिवस शोधात होता मॅडमच्या?
3: नाही, फार अगदी फार आनंद आहे. म्हणजे कसा वेळ जातो हेच कळत नाही, कारण आता म्हणजे रिटायरमेंट घेतल्यामुळे बराच वेळ असतो, एकदा करायला बसलं की वेळ कसा जातो कळत नाही. फार चांगली हॉबी आहे ही, म्हणजे डोकं आपले विचार वगैरे अजिबात इकडे तिकडे जात नाही.
1: माझ्याकडे डॉक्टर आली होती, त्या मला म्हटल्या, म्हणजे मला सांगितल्या नव्हत्या मी अभ्यासासाठी आलोय, खरं ते नुसतं आपण विणकाम करून डोक्यातनं विचार कसा जातो हे स्टडी करायला आले होते त्या.
0: बर,
1: 1 महिना 2 महिने स्टडी केल्याने ते गेल्या माझ्याकडं. मग नंतर मला सांगितलं मी स्टडीसाठी तुझ्याकडे आली होती म्हणून, म्हणजे डोक्यात काय विचार येतात, विचार जातात, म्हणजे दुसरे बाहेरचे काय विचार येऊन
0: येऊ नयेत,
1: म्हणून ते अभ्यासासाठी माझ्याकडे आलं. त्यानंतर मला समजलं की त्या ह्याच्या माझ्याकडे कामासाठी आले होते.
0: म्हणजे आता अलीकडे मेडिटेशन साठी वगैरे क्लासेस जॉईन करतात,
3: तसंच आहे,
0: तशातलाच एक भाग झाला.
1: म्हणजे आता तिला तिला प्रश्न विचारला माझ्या हे लक्षात आलं आता.
0: बरोबर. तर आशा पत्रावळी मॅडम सोबत, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या हे आलेल्या आहेत. आपण सविता मॅडम बरोबर बोललो, ज्योतिका मॅडम यांच्याबरोबरही बोललो. सुनीता मॅडम बद्दल थोडंसं मी सांगते की त्या गुरु सिद्धेश्वर इंटरनॅशनल पब्लिक स्कूल गुळेद गुड बदामी येथे 12 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या त्या विणकाम करतात. तर तुम्ही तुमचा अनुभव कसा सांगता की तुम्ही याच्याकडे कशा वळलात?
4: मी माझी आई पहिलेपासूनच विणकाम करत आहे.
0: बर,
4: त्यामुळे आम्ही लहान असल्यापासून ते आपण जे झाडूच्या काड्या असतात ना त्याच्यावर आम्ही म्हणजे ट्राय की सुई हात लावून देणार नाही आई वगैरे, ते बाद होतात म्हणून.
0: बर,
4: मग तेव्हापासून मला खूप लहान असल्यापासून याचं एक वेड होते की नाही आपण काहीतरी करायचं.
0: अच्छा.
4: त्याच्यानंतर आम्हाला शाळेमध्ये तर उषाताई गोखलेला मी माझं शिक्षण झालं
0: बाकीला,
4: तिथं आम्हाला बोटे टीचर म्हणत, त्या आम्हाला त्यांच्याकडनं आणखीनच ओढ लागली की बाबा काहीतरी नवीन करणे, काहीतरी नवीन शिकणे, म्हणजे हे स्वेटर म्हणजे काय असतं असं हे वाटायचं आम्हाला. त्याच्यानंतर मी शिकत शिकत म्हणजे असं परत नंतर थोडे दिवसांनी यांचं एकदम मी नाव वाचलं होतं फक्त. सोमवार पेठ कुठे किंवा टिळकवाडी कुठे हेच मला माहित नव्हतं, बेळगावचे असून मला काही माहित नव्हतं.
0: बर,
4: मी यांना शोधत शोधत 2007 साली मी बेळगावमधून टिळकवाडीला चालत शिकायला जायची. 2000 तेव्हा मी जॉबला म्हणजे चालू केला नव्हता जॉब असं करायचं नाही म्हणून तेव्हा 2 वर्षात मी थोडंफार स्वेटर शिकले बरं वाटले. पण त्यांनी जे सांगायला लागले त्यानंतर मला जॉब आणतं सोडले. आता परत ह्यावर्षी पुन्हा जॉईनिंग केले पण ज्या वेळेला जॉईनिंग केले त्यावेळेला त्यांनी म्हटले मी म्हटले त्यांना की ज्यांचं घरच सापडेन की ज्यावेळेला मी हे करून त्यांनी घर पूर्ण बदललेलं होतं तेव्हा मला ते काही सापडायचं नाही. रोज तिथपर्यंत त्यांना सोमवारपेठ एवढी माहिती आहे पण काय सोमवारपेठमध्ये कुठं काय विचारेल सगळ्यांना खुळ्यासारखी मी विचारून त्यांचं एकदा जॉईनिंग झाले त्यांच्याकडे. त्यानंतर मग त्यांना मी म्हटलं नाही मी पहिला केलेलं आहे मला वेगळं काहीतरी शिकायचं आहे. त्यांनी नाही तुला पहिला काय ते मला सांग तू पहिला तेच करायचं म्हणजे तू बेसिक कशिक. ठीक आहे म्हटलं मी बेसिक. मग बेसिक करता करता त्या म्हटल्या नाही तू छान विनतेस बेसिक सोडून दे आणि तू रशियनच्या मागले. मग त्यांनी मला शिकवलं. मग अजूनही असं वाटतं ना की मी जे विनते काहीच नाहीये मला अजून खूप काही शिकायचं आहे.
0: बरोबर.
4: आणि त्यांचे म्हणजे पॅटर्न कसं आपण जरी आयडिया दिल्या की नाही मला हे असं नाही असं करायचं आता एखादा आयटम चुकला चुकला तर नाही उसवायचं नाही. आणि मला उसवायला फार आवडतं.
0: फार आवडतं की होत ते
4: अच्छा एक नंबर उसवायला मला उसवतेच मी त्या मला उसवून देत नाही. तू उसवलीस का मी सांगते ना तुला पुढे नवीन काहीतरी तयार कर. त्याप्रमाणे मी काहीतरी 2 ते 3 पॅटर्न नवीनच त्यांनी तयार करून दिलेले.
0: अच्छा.
4: आणि असं वाटतं की अजून काहीतरी करावं
0: बर
4: आवड आहे तर हे रशियन पॅटर्न त्यांनी म्हणतात युट्यूबवरनं बघतो आपण ह्याच्यावर वगैरे बघतो पण आम्ही काही नाही बघत वगैरे कुठे नाही आम्हाला हे करायचं आहे आयडिया आलेली आहे काय करायचं म्हणा ठीक आहे बघू आपण चल नंतर चुकले ना ठीक आहे चल जाऊ दे पुढे.
0: मग आता तुम्ही म्हणजे बेसिक शिकून रशियन पॅटर्न शिकताय.
4: हो
0: ओके.
4: रशियन बेसिक रशियनच चालू केलेलं आहे. इंडियन मध्ये त्यांनी मला शिकवलेच नाही नको म्हटले काय आहे नवीन काम आहे तुझं व्यवस्थित तर चालू दे रशियन सुरुवातच कर. मला अजून खूप टॉईस वगैरे भरपूर काही शिकायचं आहे पण मी त्यांच्या मागे लागते की मला नाही मला कधी शिकवणार मला कधी होणार.
0: अच्छा.
4: दुसरं काय
0: शिकणाऱ्याला फार फास्ट शिकण्याची इच्छा असते
4: म्हणजे असं आमच्याकडनं
0: पण शिकवणारा स्टेप बाय स्टेपच शिकवत असतो.
4: नाही शिकवलं तरी स्टेप बाय स्टेप असलं तरी आम्हाला घरी करून की आम्हाला
0: दाखवायचं आम्ही आज हे बनवलं हो ना. अच्छा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या विणकामाकडे वळलात. ओके. मग आज तुम्ही एक स्वेटर बनवायला किंवा एखादं पॅटर्न बनवायला किती वेळ घेता?
4: तरी मला 15 दिवस 10 दिवस जातात.
0: बर
4: नाही झालं तर सोपं असेल डिझाईन असेल तर थोडं लेट होतं सिम्पल असेल तर मग 4-5 दिवसांमध्ये एवढं व्हायला पाहिजे म्हटलं की तेवढ्या वेळात करून मोकळं होतो. त्यांनी म्हणजे कधी कधी आम्हाला म्हणतात हे तुझं कम्प्लीट व्हायला पाहिजे हे इझी आहे तर हो पण डिझाईन आली तर आम्ही जरा थोडंसं स्टक होतो तिथे.
0: अच्छा.
4: डिझाईनमुळे बाकी कशाला म्हणजे मग त्यांनी असं आम्हाला कधी हे करत असं.
0: मग दिवसातून किती तास म्हणजे याच्यावरती देता तुम्ही की असं काही नाही?
4: असं काही नाही वेळ मिळाला की घेऊन बसलो जातो.
0: बर
4: टीव्ही पाहतोय तर टीव्ही पाहताना काय करायचं इकडे तिकडे बघायचं नाही आपले हात चालू ठेवायचे. डिझाईन असेल तर जरा बघावं लागतं पण विदाऊट डिझाईन म्हटलं तर आपण खाली वर्तमान करून विणू शकतो.
0: होय ना.
4: मग इझी असलेले म्हणजे 1-2 पॅटर्न ठेवून घ्यायचे आपल्याकडे इझी असलेले आपण घरी करू शकतो.
0: आणि मग रोजचा क्लास असतो तुमचा?
4: हो.
0: रोजचा किती तास?
4: 2 तास
0: रोजचे 2 तास
4: म्हणजे मी घरी माझे ट्युशन्स पण घेते.
0: बर.
4: आणि अबॅकस क्लासेस पण घेते आठवड्यातून 2 दिवस माझे अबॅकस क्लासेस पण असतात.
0: अच्छा.
4: मुलांचं जे आजकाल म्हणतात की नाही माझा मुलगा एकाग्रत नाही आहे.
0: हो ना.
4: असं म्हणतात तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला शिकवून देतो का एकाग्रत नाही आहे. आता म्हणतात नाही मी एवढं वाचलं म्हणजे लक्षातच नाही तुझं कसं बाहेर होत नाही ते म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं जातं की काय प्रकारे करावं.
0: अच्छा.
4: तर नेहमी मनुष्य हा का करतो एकच ब्रेन युज करतो. ऍक्च्युली 2 ब्रेन आहेत
0: हो ना लेफ्ट
4: अँड राईट. पण राईटला आपण जास्त जोर देऊ लेफ्टला देत नाही पण आम्ही ह्याच्यामध्ये ना लेफ्टला जोर देऊन कसं करायचं.
0: बर.
4: आता कुणी म्हटलं उलटे पाडे म्हण म्हटलं तर शक्यच नाही कुणी म्हणू शकत नाही लवकर.
0: होय ना.
4: पण आम्ही त्यांच्याकडनं ना 1000 ते 1 पर्यंत हा पाडा फक्त त्यांनी 10 मिनिटात म्हणायचं न चुकता न थांबता.
0: अरे
4: त्याला सॉशी घ्यायला म्हणजे लवकर आम्ही जवळ देत नाही. तू नाही म्हटलंस की तू आउट. 999चा टेबल तुम्हाला जेवढं काउंट होऊ शकत नाही एवढं त्याच्यामध्ये आम्ही रेडी करून देतो.
0: मग हे म्हणजे कितवीची मुलं त्या ऍडमिशन घेऊ शकतात कितवीपासून?
4: 2री पासून 8वी पर्यंत.
0: अच्छा.
4: जेवढं लवकर घालेल तेवढं लवकर होऊ शकतं त्याच्यामध्ये म्हणजे कसे लेवल वाईज आम्ही घेतो ना.
0: मग आता एखादा 2रीचा विद्यार्थी आला तुमच्याकडे आणि नंतर मग 8वीचा विद्यार्थी सेम टाईमला आला तर दोघांचं
4: सेमच
0: असणार क्लास?
4: सेमच क्लास.
0: ओके. म्हणजे या सगळ्या गोष्टी करूनही तुम्ही विणकामाकडे एवढं लक्ष देता म्हणजे आवड असली की सवड निघते म्हणतात ती सगळी उदाहरणं आपण आता इथं पाहतोय. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही हॉबीज तुमच्या?
4: आज मी घरी एम्ब्रॉयडरी वगैरे करते क्रोशा घेते. वाचनाची आवड आहे अजूनही गाणी ऐकणे. स्वयंपाकात वेगवेगळे पदार्थ करून बघणे, एवढं म्हणजे माझ्या दिवसक्रमामध्ये जेवढे शक्य आहे तेवढं काम करत जाणे.
0: अच्छा छान. आशा मॅडम, आता जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्याकडूनही तुम्हाला सन्मानित केलं गेलं, तर तो अनुभव तुमच्यासाठी कसा होता?
3: खूप सुंदर, अतिशय

0: सोन्याचं फा असं कसं दिवस दिसतात, देव समोर दिसल्यावर कसं दिसत होतंय तसं मला झालं, देव दिसल्यासारखं झालं एकदम.
1: बर,
0: इतका आनंद म्हणजे माझ्या आनंद गगनात महावेना असं झालं होतं त्या दिवशी. कारण एवढं कौतुक, मला अवॉर्ड भरपूर मिळालेत त्याच्याबद्दल नाही, त्यांनी जसं स्वागत केले माझं पडद्यावर इतकं म्हणजे सगळंच माझं जीवन दाखवल्यासारखं. आई माझी आत्ताच गेली एक वर्ष, आता म्हणजे एक वर्ष झालं, तिचं पण त्यांनी उल्लेख केले, ते मला खूप आनंद झाला.
1: म्हणजे तुमची बायोग्राफी तयार केली होती
0: पूर्ण बायोग्राफी.
1: अच्छा, मग छानच झालं.
0: हो, खूप छान झालं. म्हणजे असे दिवसच मी बघितले नाहीत एकदम, म्हणजे असं म्हणजे नवीन वाटलं मला ते सगळं बघून. म्हणजे मी एवढं विणकाम केलेलं त्याच एका दिवसात सगळं.
1: हो ना, थोड्या
0: झालं.
1: बरोबर, थोड्या वेळासाठी ते आपल्या समोर, म्हणजे थोड्या वेळात तेवढ्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, त्यावेळी खरंच तो अनुभव आपल्यासाठी वेगळाच असतो. आणि काही वेळेला आपल्याही लक्षात नसतं की आपण हे केलं होतं ते केलं होतं, आणि नंतर ते एकदम फ्लॅश होतं आपल्याला.
0: आणि सगळंच त्यांनी इतकं सुंदर दाखवलं की नाही स्टेजवर, खूप सुंदर दाखवली माझी कला सगळी. म्हणजे एकदम सगळं आठवलं, ते पूर्वीचं सगळे मला दिवस आठवले, म्हणजे कसं कसं करत मी इथपर्यंत आले ते सगळं दिवस आठवा लागले. आणि ते रडू मला त्या स्टेजवरच आवरे ना.
1: अच्छा, इमोशनल झालात.
0: हो, खूप.
1: ओके, बर. मग आता तुमच्याकडे किती स्टुडंट आहेत?
0: 15 आहेत आता.
1: 15.
0: आता हल्ली शिकण्याची कुणाची हे नाहीये,
1: आवड कमी
0: झाली.
1: बर,
0: खरं माझे पहिल्यापासूनची जो लोक आहेत ती मला सोडली नाहीत अजून. आणि आम्ही कसं आहे माहिती, आमचा ग्रुप आहे, आम्ही सगळे मिळून काम करतो. आता आम्हाला चुकून हे आलं, म्हणजे डिझाईनचे करायचे एवढे पॅटर्न्स आले, तर आम्ही सगळ्या मिळून करतो. मी एकटीच असं करत नाही.
1: बरोबर,
0: तू थोडं कर, मी थोडं करते, असं आम्ही सगळे मिळून करतो ग्रुप म्हणून. मग त्यामुळे आम्ही, आमचा ग्रुप तसाच्या तसाच राहिलेला.
1: छान. मग जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळी जरा असं, म्हणजे तुमचे क्लासेस वगैरे बंद होते?
0: नाही नाही, त्या दिवशी रेकॉर्ड केले, रेकॉर्डचं काम करून घेतले.
1: अच्छा.
0: 2.5 वर्षाचं हे होतं ना, गॅप होता ना, त्यावेळेलाच रेकॉर्डचं काम सुरू केले, रशियन पॅटर्न्स.
1: बर,
0: मग ते पूर्ण आता झालं माझं. 6 महिने झालं ते पूर्ण होऊन काम माझं.
1: मग आता पुढचे प्लॅनिंग्स काय करताय?
0: पेपा पिग
1: हे काय?
0: कार्टून आहे.
1: बर,
0: मग ती माझी नात सांगितली मोठी, अगं आजी हे कर की ग तू म्हटलं करते. ऍक्च्युली केले 1-2-3 पॅटर्न्स, लगेच गेले पण ते, म्हणजे एवढं सेल झाले त्याचे. खूप म्हणजे पॅटर्न सुंदर आहे तो केल्यावर, आपल्याला ते डुक्कर म्हणतो आपण त्याच्यात, खरं ते बघण्यात खूप सुंदर दिसतोय तो. वाटत नाही की तो प्रकार आहे तो डुक्करचा.
1: अच्छा.
0: आणि कार्टून आता यूट्यूबवर कार्टून भरपूर आले त्याचे, पेपा पिकचे. आणि त्याचे फ्रेंड सर्कल छान आहेत, असं म्हणजे प्राणी आहेत सगळे फ्रेंड सर्कल.
1: बर,
0: त्याचं मी आता रेकॉर्ड करायचं ठरवलंय, त्याचा आणि बदक. बदकाचे 25 प्रकार, त्याचे 25 प्रकार वेगवेगळे करायचे.
1: अच्छा, म्हणजे आता त्याच्यावरती काम करणार?
0: सुरू केलेलं आहे
1: ऑलरेडी. केलाय. ओके. ज्योतिका मॅडम, आता तुम्ही म्हणजे पुढे काही नवीन शिकणार आहे का? म्हणजे तुमच्या डोक्यात असे काही प्लॅनिंग्स आहेत का?
2: नाही, सध्या तरी काय नाही. जे काय आशाविनी देतील ते आहेच. कधी आधीमधून मला पण ऑर्डर असतात किंवा त्यांच्याकडे ऑर्डर असतात, त्या म्हणतात तू करतीस काय, ते करून द्यायचं. डिपेंड, म्हणजे असं काय हे नाही आहे, वेगळं असं काय नाही आहे. जे काय आशाविनींचं असतं ते त्यांचं काम असतं, त्यामुळं त्यातनं वेळ मिळतच नाही.
1: अच्छा, म्हणजे त्यातून आणि वेगळा विचार करण्याचा काय नाही आहे.
0: अगं वेग, आमचं कसं आहे माहितीये का, वेगवेगळे तसे पॅटर्न्स येतात आम्हाला. आता सॉक्स, आम्ही कसं सॉक्स सुरू केलं होतं, असंच बसल्या बसल्या सॉक्स सुरू करूया म्हटलं मैत्रीण. डिझायनर सॉक्स, म्हणजे त्याच्यावर कुत्र मांजर असं डिझाईन्स असतात. मग ते सुरू करू म्हटल्यावर सुरू केलं तर त्याला पण डिमांड आला.
1: बर,
0: म्हणजे असं असतंय का, काय नवीन सुरू केलं की नाही त्याला डिमांड आलाच.
1: बरोबर. सविता मॅडम, तुम्हाला काही आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काही हॉबीज वगैरे तुमच्या?
3: आहे, म्हणजे रिडिंग आहे मेन, आणि ट्रॅव्हलिंग आहे. बरंच फिरले मी, म्हणजे इंडिया भरपूर फिरलेले आहे, तसं ट्रॅव्हलिंग मध्ये मध्ये जात असते ट्रॅव्हलिंगला. आणि रिडिंग, मराठी पुस्तकं वाचायची फार आवड.
1: छान. वाचनावरून एक प्रश्न विचारेन, वाचन किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
3: नाही, ते फार महत्वाचं तर आहेच, म्हणजे आता इव्हन पेपर वाचणं सुद्धा खरं म्हणजे महत्वाचं आहे, कारण

0: मोबाईल पाहिजे,
1: जे काय आहे ते मोबाईल मध्ये, पुस्तक सुद्धा मोबाईल मध्ये. आता स्कूलचे हे असे झाले, पीडीएफ मध्ये लेसन्स आणि हे पाठवतात, काय करणार सांगा.
2: होय ना,
1: असं म्हणजे खरं सांगू का, भवितव्यच मुलांचं अवघड झालं.
2: होय ना,
1: लिटरली या लॉकडाऊन मध्ये वगैरे बघितलं ना, नुसतं मुलं ते बिचारी मोबाईलच्या समोर, ते मोबाईल मध्ये पीडीएफ, ते युट्यूबवर हे त्याच्यावर
2: लिहायचं,
1: काय अर्थ आहे.
2: म्हणजे आम्ही मोबाईल वापरू नका म्हणत होतो,
1: त्यांना ऐतच मिळालंय की मम्मा स्कूल मधनच मोबाईल वर देतात आम्ही काय, असं
2: त्यांना तरी कारणच मिळालं. ओके, तर आज आपण आशा पत्रावळीने त्यांच्यासोबत सविता भटकळ, ज्योतिका इजारे आणि सुनीता देसाई यांना ऐकत होतो. त्यांना सर्वांनाच विणकामाची आवड आहे आणि या विणकामाच्या आवडीसाठी त्या आशा पत्रावळी मॅडमसोबत जोडल्या गेल्या आणि आशा पत्रावळी मॅडमनी अनेक रेकॉर्ड्स केलेले आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. तेव्हा त्यांचा जो आतापर्यंतचा प्रवास किंवा या रेकॉर्डसाठी काय काय केलं, त्यांनी किती दिवसात पूर्ण केलं याबद्दल आपण ऐकत होतो. आजचा स्पेशल प्रोग्राम आपला होता, कसा वाटला कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE.

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा.

क्षेत्राचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी. बेळगाव मधील केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कौरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कौरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा. मोफत तपासणीची संधी.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968. प्लस महांतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 95135-1966. Geekona Success Strategy.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ, ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365 ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.
0: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्पादन विद्यापीठ बागलकोट ICT

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

जेएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदे उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी. KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Palgam. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगाव येथे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

0: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. KLE नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. KLE विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालीये. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380560483.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.